नमस्कार सोलापूर, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948, 15 जून 2026। सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजलेला राग देसकार आपण ऐकताय. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर। सकाळचे 6:05 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम।

श्रोतेहो, मंगलमय, चैतन्यमय आणि आनंदमय अशा सोमवारच्या प्रसन्न सकाळी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय.

आजच्या नितांत सुंदर भक्तिमय आणि सकारात्मक दिवसाची सुरुवात ईश्वर चिंतनानं आपण करूया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं श्री महालक्ष्मी स्तोत्र.

0: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं श्री महालक्ष्मी स्तोत्र आताच आपण ऐकलं.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.

श्रोतेहो, ईश्वर भक्ती हा मुक्तीचा मार्ग नसून ईश्वरात विलीन होण्याची आध्यात्मिक शक्ती आहे. लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आता आपण ऐकूयात. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आताच आपण ऐकला. आता यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात संत महाराज नरहरी सोनारांचा अभंग आता आपण ऐकूयात. रामदास कामत यांचा स्वर आहे.

आजचा सुविचार। श्रोत्यो, मनाची एकाग्रता वाढली की यशाच्या पायऱ्या आपोआप दिसायला लागतात। आता संत जनाबाई यांचा अभंग आपण ऐकूयात, आशा भोसले यांच्या स्वरात, वसंत प्रभू यांचं संगीत आहे।

आशा भोसले यांनी गायलेली संत जनाबाईंची रचना आता आपण ऐकली, ज्याला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, हा संपूर्ण आठवडा तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ अशीच श्री सदाशिवाच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि आता मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता आपण करूयात विठ्ठल शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या ग. दि. माडगुळकर यांच्या या भक्तिगीतांना.

विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:25 होत आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: पाप छा गया शीश पर लिए धर्म की आड़, मत बिगाड इस लोक को मत पर लोक बिगाड. धर्माचा आश्रय घेऊन अनेक पापकर्म केली जातात. जी लोक अशी अकुशल कर्म करतात त्यांनी लोक परलोक बिघडवू नये असं सूचक वक्तव्य करणारा आचार्यांचा हा दोहा धर्मांध मानसिकतेवर प्रहार करतो. राज्य किंवा देशात घडणाऱ्या अनेक घटना बघितल्या तर बिकट परिस्थितीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. समाज सुधारकांच्या महाराष्ट्रात अनेक भोंदू बाबांनी उच्छाद मांडला आहे. महिलांच्या श्रद्धाभावनांचा गैरफायदा घेऊन त्यांचं मानसिक शारीरिक आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा भोवा बाबांनी अमाप धन कमावलं आहे. भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत सांगितला, आपण जे कर्म करू त्याचं फळ आपल्याला मिळणार हा निसर्ग नियम आहे. पण हा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यापेक्षा दैववाद कर्मकांड नशीब यावर विश्वास ठेवून भोंदू बाबांच्या दरबारात हजेरी लावण्यात उच्च शिक्षितांची ही संख्या मोठी आहे. असुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी होमहवन पूजाविधी पशुबळी असे अघोरी उपाय केले जातात. धक्कादायक बाब म्हणजे नरबळी दिल्याचेही प्रकार उघड झाले आहेत. कोणताही धर्म असे अघोरी उपाय सांगत नाही. धर्म कर्मकांड सांगत नाही. उदात्त मानवी मूल्यांचं आचरण धर्म आहे. धर्म उपाशी लोकांचं दुःख जाणायला सांगतो. परोपकार भूतदया मैत्री भावना रुजवणं आणि वागणं धर्म आहे. साने गुरुजींनी धर्म म्हणजे काय अतिशय सुंदर शब्दात सांगितलं आहे. साने गुरुजी म्हणतात, सदा जे आर्त अतिविकल जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे जगी जे हीन अतिपतीत जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्रेमही द्यावे जगाला प्रेम अर्पावे असा सुंदर धर्म धारण करणारी धार्मिक व्यक्ती भूषणावह आहे. पण काही लोकांना हे अमृत नको असतं. पसरलेल्या विषवेली त्यांना प्रिय वाटतात. पैशाच्या लालसेपोटी विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय करणाऱ्या घटना उघडकीस आल्या आहेत. पेपरफुटीचं प्रकरण गंभीर वळण घेत आहे. चिंतेची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे शिक्षक प्राध्यापक अशा वाममार्गाचा अवलंब करत असतील तर देशाचं भविष्य काय आहे हा विचार प्रत्येकानं करायला हवा. रोजच अत्याचाराच्या घटनांनी हृदय पिळवटून निघत आहे. कुशल अकुशल कर्म पापपुण्य यावर प्रत्येकानं चिंतन मनन करावं आणि कुशल कर्माचा मार्ग धरावा. कारण कुशल कर्मच माणसाला तारू शकतं. पापकर्माच्या ओझ्याखाली दबून लोक आणि परलोकाचा मार्ग त्यांनी बंद करू नये. कारण अशा विकृत लोकांनी केलेली पापकर्म इहलोक आणि परलोक दोन्हीची व्यवस्था बिघडवण्याचं काम करतात. त्यामुळे सर्वांसाठी उत्तम उदात्त मंगल जे आहे ते केलं तरच मानवतेचं भव्य मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. या मंदिरात मानवता धर्माची पूजा होईल. असं न करणाऱ्या व्यक्ती ज्या धर्माचा आधार घेऊन पापकर्म करतात त्यांना कुठंच जागा मिळत नाही. त्यांना सूचना वजा इशारा देणारा आचार्यांचा हा दोहा विघातक कृतींना विरोध करणारा आहे. आचार्य म्हणतात, पाप छागया शीश पर लिए धर्म की आड मत बिघाड इस लोक को मत परलोक बिघाड.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोंडनिम.
2: संपर्क 87400304008.
4: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
5: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
4: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
5: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अंगर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: आता सोलापूर दिना.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
8: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
9: ऍडमिशनचं काम झालं.
8: आणि एवढी मोठी फी?
9: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
8: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
9: मोबाईल 90 96 222 325.

आकाशवाणी सोलापूर। नमस्कार, सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी। ठळक घडामोडी। 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 जानेवारीपासून 4 दिवस पुण्यात भरवण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय। पंढरपुरात सुरू असलेलं आमदार रोहित पवार यांचं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ टेम्पो विहिरीत कोसळल्यानं 8 भाविकांचा बुडून मृत्यू। तरुण भारत संवादनं क्रिकेटमधला लोकनाथ मीडिया चषक पटकावला। जागतिक टेनिस स्पर्धेसाठी सोलापूरच्या संध्या राणी बंडगरची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड। आणि महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारताकडून 64 धावांनी पराभव। आता घडामोडी विस्तारानं। 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल जाहीर केलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे। महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचंही सोमण यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांना

सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी पंढरपुरात सुरू असलेलं आमदार रोहित पवार यांचं उपोषण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं. राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी 3 दिवसांपूर्वी पंढरपुरात आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान काल रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणस्थळी जाऊन रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली. 22 जूनला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. उन्हाळ्याच्या सुटीनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व शाळांमधून शाळा प्रवेश उत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये पाठ्यपुस्तक वितरणासह विविध उपक्रमांचा समावेश आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख तसंच प्रशासनाधिकारी मल्लारी माने यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील 3 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. काल पंढरपुरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतचे संकेत दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं. अभिजित पाटील, उत्तम जानकर आणि नारायण पाटील या 3 आमदारांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना उघड पाठिंबा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या बैठकीलाही ते उपस्थित होते. पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आणि दिवंगत संपादक बाबूराव जक्कल यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकारांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचं वाटप काल सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत येळेगावकर तसंच शाहू शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट अभिजित ढोबळे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना दोघांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, कोषाध्यक्ष किरण बनसोडे यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. हवामान विभागानं आजपासून सलग 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा काल सोलापूर जिल्ह्यात पार पडली. एकूण 41 केंद्रांवर 13,000 अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जनजागृतीसाठी काल सोलापूर शहरातून योग दिंडी काढण्यात आली. करो योग रहो निरोग हा संदेश देत 1,000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. विणकरबाग इथून सुरू झालेल्या या योग दिंडीचं नेतृत्व मनमोहन भुतडा यांनी केलं होतं. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं काल हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांचं व्याख्यान झालं. वंदे मातरम गीताचा लपलेला इतिहास हा त्यांचा विषय होता. भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देणाऱ्या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. भगवान विष्णूच्या दशावतारांची पौराणिक कथा आणि आधुनिक काळातील सामाजिक गरजा यांची सुरेख सांगड घालणारा संभवामी युगे युगे हा बहुकलाविष्कार काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या पालक अभिव्यक्ती गटानं हा कार्यक्रम सादर केला. त्यांनी विष्णूच्या दशावतारांची कथा वैज्ञानिक, उत्क्रांतीवादी आणि सामाजिक दृष्टिकोन आधुनिक संदर्भासह प्रभावीपणे मांडल्या. गीत, नृत्य, नाट्य, चित्रकला आणि शिल्पकला यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. देशस्तृग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आणि काकडे एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या वतीनं गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. 1,25,000 रुपयांचं हे अर्थसहाय्य व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक महादेव नाहकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं. प्राध्यापक डॉ श्रीकांत येळेगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. सोलापूर दिनांकमधील घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड ते पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी टेम्पो विहिरीत कोसळल्यानं 8 भाविकांचा मृत्यू झाला.
हे सर्वजण रांजण

0: लेणी इथले असून मसवड येथील सिद्धनाथांच्या दर्शनासाठी परत निघाले असताना हा अपघात झाला. गाडीत 14 जण होते, त्यापैकी 6 जण जखमी असून त्यांना पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये बावचे आणि सातोरे या एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचं जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितलं. सोलापुरात कालपासून स्वाद चषक जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला. भारतीय जीवन विमाचे अधिकारी योगेश धर्माधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्यातील 91 खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूरच्या 6 वर्षाच्या संयुक्ता पोतदार हिने रजत आणि सुवर्णपदक पटकावलं. पोर्तुगाल इथं होणाऱ्या जागतिक टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सोलापूरच्या संध्याराणी बनगर यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. येत्या 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार असून जगभरातील महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सोलापूरच्या रेल्वे मैदानावर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद तरुण भारत संवाद संघानं पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी डिजिटल मीडिया संघाचा पराभव केला. माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते अॅडव्होकेट धनंजय माने यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना बक्षिसं देण्यात आली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. एजबास्टन इथं झालेल्या या सामन्यात भारतानं 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मंथना हिनं 68 धावांची शानदार खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं 36 धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 17 षटकात केवळ 106 धावा काढून बाद झाला. मुनिवा अली हिनं सर्वाधिक 41 धावा काढल्या. भारताकडून दीप्ती शर्मानं 5 गडी बाद केले. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 38.2 दशांश आणि किमान 26.1 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 जानेवारीपासून 4 दिवस पुण्यात भरवण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय. पंढरपुरात सुरू असलेलं आमदार रोहित पवार यांचं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडीजवळ टेम्पो विहिरीत कोसळल्यानं 8 भाविकांचा मृत्यू. जागतिक टेनिस स्पर्धेसाठी सोलापूरच्या संध्याराणी बनगरची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड. तरुण भारत संवाद संघानं क्रिकेटमधला लोकनाथ मीडिया चषक पटकावला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारताकडून 64 धावांनी पराभव. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आम्ही अपेक्षा बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षेच्या घड्याळामध्ये सकाळचे 6:44 होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
7: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खोडवा उसाच्या चांगल्या उत्पादनासाठी आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे पाणी व्यवस्थापनामध्ये ऊसासाठी फवारा किंवा तुषार पद्धतीनं पाणी व्यवस्थापन केलं तर पाणी वापर क्षमता ही 85 ते 90% मिळते. या पद्धतीमध्ये हवेतून पाणी दाबानं पिकावर फवारलं जात असल्यामुळं पाणी वापरामध्ये बचत होऊन 2 ते 2.5 पट जादा जमीन ही पाण्याखाली आणता येते. 25 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. शिवाय पानावरील रोग कीड धुऊन जाते. ठिबक सिंचन संचामधून ऊसासाठी पाण्याबरोबर पाण्यात विद्राव्य खताचा वापर केला तर खत वापर क्षमता ही लक्षणीयरित्या वाढून खत मात्रेमध्ये बचत होऊन

आपल्या उत्पादन वाढीसह आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना होतो. या फर्टिगेशन तंत्रामुळे पीक वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार अनेक वेळा विभागून खताचा वापर करता येतो. यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही आणि अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य ही कधीच कमी देखील पडत नाहीत. उलट ऊसाच्या मुळाजवळ पाण्याबरोबर पोषण द्रव्य पुरवली जातात, त्यामुळे अन्नद्रव्य शोषण करण्याचा वेग देखील वाढतो, पोषण द्रव्यांचा ऱ्हास होत नाही आणि याचाच परिणाम पिकांची वाढ चांगली होते. विद्राव्य खतांच्या रुपानं मुख्य पोषण द्रव्यांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा समतोल पुरवठा यामार्फत केला जातो. फर्टिगेशन तंत्राद्वारे वापरण्यात येणारे द्रवरूप किंवा घनरूप खतं अवशेषमुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाचे ड्रिपर बंद होण्याची भीती अजिबात नसते. क्षारयुक्त जमिनीमध्ये ऊसाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी अशा खास व्यवस्थापनाची गरज असते. खताची कार्यक्षमता वाढल्यामुळे खत वापरामध्ये 25-40% बचत होते. ऊस वाढीच्या अवस्थेनुसार खतमात्रा एकूण वाढीच्या कालावधीमध्ये अनेक वेळा विभागून दिल्यामुळे त्यांची वाढ देखील चांगली होते आणि सोबतच 35-40% अधिक उत्पादन देखील मिळतं. ऊस तोडणी यंत्रानं लागण ऊसाची तोड झाल्यास तुटलेल्या ऊसाच्या बुडक्यावरील पाचड बाजूला करणं किंवा छाटणं ही कामं करावी लागत नाहीत, कारण ऊस तोडणी यंत्रानं ऊसतोड ही जमिनीलगतच खरडून होऊन ऊस पाचटाचे लहान लहान तुकडे होऊन त्याचा ऊस शेतीमध्ये जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा थर जमा होतो, खोडव्याची फूट ही चांगली होते. अशा पद्धतीनं खोडवा ऊसामध्ये चांगल्या उत्पादनासाठी योग्य सिंचनाचा वापर, फर्टिगेशन तंत्र आणि ऊस तोडणी यंत्राचा वापर अशा काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या आणि अवगत केल्या तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.

कृषी सल्ला आताच आपण ऐकला, आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुलसीदास महाराजांचं हे छानसं भक्तिगीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे.

0: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 6:51 झाली आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
4: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
4: मोबाईल 98-22-80-78-19 किंवा 97-63-60-18-61.
0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
3: मोबाईल 920-95-94-290.
4: वेळ 10:30 to 8.
3: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
4: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
3: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
4: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75-58-300-637.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 91-72-710-499.
5: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
3: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
5: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील.
3: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
5: मोबाईल 93-26-16-60-68.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार

0: सकाळी 10 ते दुपारी 4, मोबाईल 95 79 790 940.
1: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
2: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
2: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ सोलापूर.
3: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
4: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
3: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
4: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28.
5: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
4: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
7: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
8: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी विमानतळ, होटी रोड, सोलापूर.
7: मोबाईल 91 30 396 809.
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
9: अग बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला.
10: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
11: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
12: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
13: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
12: मोबाईल 93 72 14 44 34.
5: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं
5: श्री कृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72 76 73 73 52.
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
8: मोबाईल 77 19 92 22 55.
14: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स.
8: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
14: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
8: संपर्क 98 60 10 44 70.
15: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 वाजले आहेत. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी.

अ नाईट इन लंडन या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. बरं तर श्रोतो, याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रसिक हो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला काही जाहिराती आणि संदेश.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाल्यात. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
2: तेजोमयनाद ब्रह्महे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
6: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
7: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
6: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
5: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
7: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
6: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
8: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
9: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
6: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे। विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन। विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। सोलापूर जिल्ह्यात

देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार आरक्षण लिपिक व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

0: विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही अखिलेश बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहोत.

0: सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

0: आता एक नजर आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर। सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 7:45। त्यानंतर 7:50 आपण ऐकू शकाल न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 8:15 टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल 8:20। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 8:30। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत। मराठी गाणी प्रसारित होतील 9:00। पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल 9:15। खमंग रुजकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 9:20। सोलापूरची नाट्यगाथा आपण ऐकू शकाल, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। सकाळी 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 10:30 CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 11:00 मराठी गाणी तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील। दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1:00 सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील। तर श्रोतेहो ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची। 7:25 झाली आहेत, थोड्याच वेळात दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून।
1: सकाळी 7:25 झाली आहेत प्रसारित करत

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परीर देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेली असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे मग निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फंद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत, हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.

0: आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना. तर
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बळ झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
0: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गे स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं हातामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर

0: कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असं विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीत अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटांनी जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला ज्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचं प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची जी कामं असतील ह्या सगळ्या कामांमध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्र निर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता आम्ही यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
0: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोतेहो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय FM बँड 103.4 मेगाहर्ट्सवर। सकाळचे 7:40 आणि 50 सेकंद झाली आहेत। आता ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: चलो निकले गया
4: जाए। नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
5: या आलात का फर्निचर बघून?
6: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं।
7: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे।
6: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते। 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत।
7: हे बघ तू,
5: अरे काय लहान मुलासारखे भांडताय। तुम्ही बसा, मी चहा टाकते।
7: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा। सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे।
6: हो दाखवतो ना। बाबा कुठे आहेत?
8: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो।
5: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का? घोरत झोपलो होतो म्हणून सांगा।
8: बर बाई, झोपलो होतो। बर दाखव बर फोटो।
6: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट, इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही। आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे।
5: काय मस्त आहे रे।
8: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
6: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही।
8: बरं मग तुला कुठला आवडला?
6: मला
7: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा। घ्या चहा, घ्या आई बाबा।
5: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल।
6: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना।
8: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल।
5: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता।
8: हो तर आठवतंय ना। अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शेण निघून जायचा।
5: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे। मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर।
6: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी।
5: हो
7: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय।
8: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या।
6: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड। काय श्रद्धा?
7: करेक्ट। आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
5: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज।
6: हा दाखवतो बाबा। तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा। इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर।
5: रिक्लायनर?
7: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट। आता दोघही टेरेसमध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं। आवडली ना भेट आई बाबा?
5: खूप आवडली।
8: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं।
6: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय।
8: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर।
7: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
6: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही।
7: एक काम काम कर, जेवायची सोय तू कर।
9: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
10: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
9: क्यों?
10: तेरे डाइनिंग टेबल से उठने

0: का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
2: निर्मित संकल्पना मेसर्स बाल एम जोगलेकर।
3: प्लैनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। 7:46 झाली आहेत। आता ऐकूयात ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
6: नमस्कार।
5: आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं। पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते। मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, यामागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
6: जर का तुम्ही 90s जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं। मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात। मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात। मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना? हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर। मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या। मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला। मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना? नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना? झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही? म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही। म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्समध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे। आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमच्या जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे? मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब काउंट डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं। आणि मग नंतर लक्षात आलं रे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागले, डायबिटीस वाढायला लागलाय। आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही, चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये। बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते। म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजनमध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे, त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्समध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड। आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेटमध्ये होतात। आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला। म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला। म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही? त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा। आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएटवर सुद्धा प्रकरण आलेलं आहे। तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना? आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे।
5: अगदी।
6: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही, म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते। मग हे असं का होतंय? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं। म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे, पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहे हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं। किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करतंय, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करतंय, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं। असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही पण याच्यावर चालू आहे। म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामधल्या आलेल्या आहेत। म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये। तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं, त्याला काही म्हणजे नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल ते होईल, पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेनी ठरवलं जातं आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील। सामान्यतः नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअरकडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
5: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी

0: कोणत्याही आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकला. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:51 आणि 30 सेकंद होत आहेत. आता आणखीन एक

0: 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकला. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:51 होत आहेत. आता आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम न्यू एज कॉम्प्युटर्स.
3: नोकरी नाही चिंता नको. सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस. आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा.
4: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
3: श्रोते हो नमस्कार. आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना. सर नमस्कार.
6: नमस्कार श्रोते हो.
3: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
6: आज अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेअरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत. मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. मोबाईल रिपेअरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात. यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर आपल्या गावामध्ये शहरामध्ये न्यू एज कॉम्प्युटर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
3: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
6: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो. आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयेपर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयेपर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
3: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
6: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यू एजचे स्वतःचे मल्टी ब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
3: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
6: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यू एजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यू एज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
3: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
6: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदमही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
3: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यू एज तर्फे काही विशेष योजना आहे का?
6: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यू एज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फीमध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
3: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
6: हा कोर्स करण्यासाठी न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
3: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
6: 98 220 71 77 8.
3: सर ही माहिती दिल्याबद्दल।

0: धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
3: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी, सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98220-71778.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता शोभा गुरटू यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकूयात. जलसंगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: आंतरग्रंथी विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना। टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82। आज थायरॉइड या विषयाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत। डॉक्टर अमृता अश्विन साठे नमस्कार।
1: नमस्कार
0: डॉक्टर। समजा आपण लहान मुलांची थायरॉइडची चाचणी केलीच नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष झालं तर काय गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते?
1: पहिले तर सगळ्यात खतरनाक भीतीदायक म्हणजे तर मतिमंदपणा होतो। दुसरं म्हणजे कावीळ होते जी खूप दिवस चालते। आपल्याला सहसा माहितीये 3 ते 7 दिवसाच्या बाळांमध्ये कधी कधी दूध कमी पडलं तर थोडी कावीळ होऊ शकते। ज्याला आपण कधी लाईट मध्ये ठेवतो कधी ऊन दाखवतो ते बरं होतं, पण ही तशी नाहीये। ही 14 15 20 दिवस कंटिन्यू कावीळ राहते बाळांना आणि काही केल्या कमी होत नाही।
2: अच्छा।
1: संडासाला त्रास होतो लहान बाळांमध्ये सहसा। काही बाळांना होऊ शकतो तसं सुद्धा की 7 7 दिवस शी नाही करत, काही बाळ दिवसातनं 7 वेळेला करतात। पण थायरॉइड कमी असल्यावर किती पण दिवस अगदी कुंथून करायला लागते, कधी कधी इनिमाही द्यावा लागतो बाळांना, पोट साफच होत नाही, चेहऱ्याचे फीचर्स एकदम कोर्स म्हणजे ओबडधोबड होतात। जरी तसे आई वडील तसे नसले आणि खरं तर बाळाचं ठेवण तशी नसली तरी सुद्धा हॉर्मोनची कमी असल्यामुळे चेहऱ्याचे एकदम सगळे भाव ओबडधोबड वाटायला लागतात। तोंड सारखं उघडच ठेवतं बाळ, वारंवार जीभ बाहेर काढतो, काहीही कारण नसताना वारंवार जीभ बाहेर काढतं। पोटाला नाभीच्या तिथे आपल्या बेंबीच्या तिथे हर्निया होतो। बाकी इतर गोष्टी नंतर कंट्रोलमध्ये येऊ शकतात पण थायरॉइडची गोळी दिल्यावर, पण मेंदूचा त्रास मात्र नाही कंट्रोलमध्ये।
0: खरंच आहे। श्रोते हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता। टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82।
2: पण नेमकं या थायरॉइड ग्रंथीचं कार्य काय आपल्या शरीरामध्ये?
1: थायरॉइड ग्रंथीचं कार्य म्हणजे ते एक हॉर्मोन बनवतं ज्याचं नाव थायरॉक्सिन असं आहे। तर ते हॉर्मोन आपल्या प्रत्येक पेशीचा मेटाबॉलिक रेट म्हणजे BMR आपण जे म्हणतो,
2: बरोबर,
1: जे वाढल्याने आपलं वजन कमी होतं किंवा कमी झाल्याने लठ्ठपणा येतो, तर तो एका नॉर्मल लेवलमध्ये ते ठेवतं।
2: बरं।
1: तसं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला थायरॉइड हॉर्मोनची गरज पडते। केस चांगले असणं, त्वचा तुळतुळीत असणं, त्यामुळे जर ते कमी पडलं तर केस गळती वाढणं, त्वचा एकदम ड्राय होऊन जाणं, जास्त प्रमाणात चिडचिड होणं, लक्ष न लागणं, बऱ्याच मुलांमध्ये थोडाफार लठ्ठपणा, खूप जास्त नाही थोडाफार लठ्ठपणा, पण बसल्या बसल्या झोप लागणं, शाळेत नीट लक्ष न लागणं, जरी मूल म्हणते मी लक्ष दिलं पण घरी जाऊन शाळेत दिलेला गृहपाठ पटकन करता येत नाही, कन्फ्युज असं कंटिन्यू त्यांच्या चेहऱ्यावर भाव असतो, आवाज एकदम गाढा असं होऊन जातो म्हणजे पुरशी आवाज होतो मुलींचा सुद्धा, लहान मुलांचा सुद्धा, की ज्यांचा नाजूक आवाज असला पाहिजे त्यांचा पुरशी होतो। प्रत्येक गोष्टीत आपल्याला थायरॉइड हॉर्मोन लागतं नॉर्मल विकासासाठी। सगळ्यात महत्वाचं म्हणजे उंची। उंची वाढतच नाही, लहान ती लहानच राहते, कारण हाडं वाढण्याकरता आपल्याला थायरॉइड हॉर्मोन लागतं।
2: बरोबर।
1: पहिले 3 वर्ष बाळांची उंची आणि गर्भावस्थेत सुद्धा बाळांची उंची थायरॉइड हॉर्मोन आणि पोषक आहार ह्याच्यावर जास्त करून ठरते, आणि 3 वर्षानंतर मग ग्रोथ हॉर्मोन इतर हॉर्मोन सगळे उपयोगी पडतात। थायरॉइड हॉर्मोन तर शेवटपर्यंत उपयोगी
2: खरं,
1: पण पहिले 3 वर्ष तर अत्यंत महत्वाचं असतं उंची वाढी करता।
2: खरंच आहे। साधारणपणे म्हणते किती असावं, म्हणजे वयोमानानुसार किती असणं गरजेचं आहे, त्याची काही लेवल ठरलेली आहे?
1: त्याची फिक्स्ड लेवल मोठ्या माणसांमध्ये असते, लहान मुलांमध्ये दर 2 वर्षाला ते
2: बदलत
1: असतात जे आम्ही फॉलो करतो। मोठ्या माणसांमध्ये आपण साधारण धरतो की TSH नावाचा आपण हॉर्मोन चेक करतो, ते 0.5 to 5 मध्ये मोठ्या माणसांचं असतं, पण लहान मुलांसाठी ते लागू नाही पडत, त्यांचं वेगवेगळं लेवलमध्ये आपण बघतो।
0: श्रोते हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता। टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82।
3: टायनी ग्लॅन्ड एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। 8:21 होत आहेत। आता ऐकूयात

0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत, नमस्कार.
4: नमस्कार.
5: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
2: खरं.
5: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
2: बर.
5: तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचे.
2: बर.
5: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
2: अच्छा.
5: आणि पानं फुलं आणि ते मग अशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो. कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणतं, जे जनरली येतं मेनली ते मान्यावर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो, त्यामुळे खूप छान दिसतं. त्याच्यातून म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं. ते कोइंबतूर नेकलेस असतं, दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते. तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप आहे. टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात.
2: अच्छा.
5: ती मॅनमेड नसतात, म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये. तर टर्की मशीनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात, ते हँडमेड नसतात.
2: खरे.
5: आणि ती वजनाला हलकी असतात. साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात. आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% पर्यंत असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे पण येलो फिनिश असतं.
2: अच्छा.
5: त्याला म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते, काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
2: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
5: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे आपण 3 पीस सूट वगैरे म्हणतो असं की अगदी गळ्याजवळ, त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार, त्यानंतर कमरेपर्यंत येणार, असं एकाखाली एक 3 नेकलेस घातली जातात त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसचंच नेकलेस बघतो.
2: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोइंबतुरी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा.

0: आता आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आपण ऐकूया। श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट।
3: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्य विषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन। ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून। आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा।
0: तेव्हा अशाच जबरदस्त अशा कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण FM Band 103.4 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर। आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ।

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हिएन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत
चित्रपट प्रदर्शित होतील.

0: तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपट सृष्टीतील तज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेल्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू अ थाउजंड आईज या शीर्षकाखाली एआय सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केली जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. सीआयडीनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 41 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात.

15 जून 1911 रोजी त्यांचा जन्म झाला. गोविंद घाणेकर हे मूळचे साताऱ्याचे. ते मॅट्रिक झाल्यावर अनेक लहान मोठे उद्योग करत असतानाच त्यांची बी पी सामंत यांच्याशी गाठ भेटली. त्यांच्याकडे ते सुमारे 8 वर्षे म्हणजे 1933 ते 1940 पर्यंत होते. त्या काळात त्यांनी मुंबईच्या नवाकाळ वर्तमानपत्रात देखील लेखन केलं. घाणेकर 1940 प्रभात फिल्म कंपनीत निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले. प्रभातच्या परंपरेतले सर्व गुण गोविंद घाणेकर यांच्या अंगी उपजतच होते. विशेषत व्यावसायिक शिस्त आणि कामातील सफाई आणि कौशल्य या गुणांचा त्यांनी नंतर स्वतः काढलेल्या चित्रसंस्थेत फार उपयोग करून घेतला. प्रभातच्या संत जनाबाई या 1949 मध्ये आलेल्या चित्रपटाचं त्यांनीच दिग्दर्शन केलं होतं. ते 1951 ते 1955 पर्यंत फेमस पिक्चर्स आणि 1955 ते 1961 पर्यंत इंडियन नॅशनल पिक्चर्सचे महाव्यवस्थापक होते. या दोन्ही संस्थांसाठी त्यांनी अनेक जाहिरातपट तयार केले. त्यांनी सुधीर फडके यांच्या वंशाचा दिवा, त्याचप्रमाणे माणिक चित्र यांचा हिंदी मराठी शिवलीला आणि पांडुरंग कोटणीस यांचा भल्याची दुनिया या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. गोविंदरावांनी जाहिरात क्षेत्रामध्ये वेगळं विश्व निर्माण केलं. नंतर 1961 मध्ये गोविंदरावांनी ट्रायो फिल्म नावाची जाहिरातपट काढणारी स्वतःची चित्रसंस्था सुरू केली. त्यानंतर सह्याद्री फिल्म्स ही संस्था त्यांनी काढली. श्याम बेनेगल यांनी गोविंदरावांच्या संस्थेतच आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली होती. श्रोतेहो, गोविंदरावांच्या मार्गदर्शनाखाली जाहिरातपट तयार करत असतानाच श्याम बेनेगल यांच्या प्रतिभेला अंकुर फुटला. त्यामुळे समांतर चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावंत दिग्दर्शक आपल्याला मिळाला. गोविंद घाणेकर हे अतिशय परोपकारी वृत्तीचे भले व्यक्तिमत्व होते. दादरच्या पाम व्ह्यूमधील त्यांच्या घरी त्यांचे मित्र ग दी माडगुळकर आणि त्यांचा गोतावळा यांचा कायमच राबता असे. आध्यात्मिक वृत्तीचे गोविंद घाणेकर हे गुरुदेव रानडे यांचे शिष्य होते. गोविंद घाणेकर यांच्या इंडियन नॅशनल पिक्चर्सनं जाहिरातपटाऐवजी एक मराठी चित्रपट काढायचं ठरवलं होतं. गोविंद घाणेकर चित्रपट कथेला फार महत्व देत असे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही चालेल अशा कौटुंबिक विषयावर, कुटुंब नियोजन सारख्या राष्ट्रीय समस्येच्या विषयावर चित्रपट काढला. कथा, पटकथा, संवाद, गीत ही सगळी कामं गदिमानी केली तर बाबा पाठकांनी दिग्दर्शन केलं. चित्रपट होता प्रपंच. या चित्रपटाची निर्मिती ही गोविंद घाणेकर यांचीच होती. या चित्रपटाला राज्य सरकारचे 7 पुरस्कार तर दिल्लीत सर्व भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. पुढे युनेस्कोनं हा चित्रपट विकत घेऊन तो जगातील 42 भाषांमध्ये डब केला. श्रोतेहो, गोविंद घाणेकर यांचं 14 डिसेंबर 1979 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांनी निर्मिती केलेल्या प्रपंच चित्रपटातली एक सुंदर अशी रचना आपण ऐकूयात. सुधीर फडके यांचा स्वर आहे आणि त्यांचं संगीत आहे. तर शब्द आहेत ग दी माडगुळकर यांचे.

आता नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकूयात. गोविंद पटवर्धन यांचं संगीत आहे.

श्रोते हो, आज 15 जून आज आंतरराष्ट्रीय पोलाद सम्राट लक्ष्मीनिवास मित्तल उर्फ लक्ष्मी मित्तल यांचा वाढदिवस आहे. 15 जून 1950 रोजी सादुलपूर राजस्थान या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. लक्ष्मी मित्तल हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. त्यांचं शालेय शिक्षण कोलकात्याच्या श्री दौलतराम नौपानी स्कूलमध्ये झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालं. तिथं त्यांनी बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलं. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी आणि सळया तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्याकाळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाना मिळवणे अवघड असल्यानं लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचं धोरण राबवलं. 1963 मध्ये मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचं उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी मित्तल इस्पात असं नाव दिलं. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचं उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तिथं जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनानं जाचक अटी लादल्या आणि वेळकाढूपणाचं धोरण अवलंबलं. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हतं. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला आणि ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठवलं. मित्तल बंधूंमध्ये 1994 संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी 2006 आर्सेलर मित्तलची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल आर्सेलर मित्तलचे सीईओ आणि चेअरमन म्हणून काम बघत आहेत. 2007 भारत सरकारनं लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. तसंच 2008 लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्स मासिकचा जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाला. 2013 लक्ष्मी मित्तल यांना चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब क्वीन्स पार्क रेंजर्सची 33% मालकी आहे. अमेरिकेतील केलॉग्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या सल्लागार बोर्डवर आणि क्लीव्हलँड क्लिनिकच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत. 2003 लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या उषा मित्तल फाउंडेशननं राजस्थान सरकारबरोबर जयपूरमध्ये LNM इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची स्थापना केली. श्रोते हो, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं आणि नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं राजन लाखे यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं नंदू होनप यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: श्रोते हो, आता पुन्हा एकदा काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरेल गायिका आणि पहिली मेलडी क्वीन म्हणून ओळख असलेल्या सुरैया यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 15 जून 1929. सुरैया या भारतीय चित्रपटसृष्टीच्या एक स्वप्नील सुरेल काळाचं मोरपंखी प्रतीक होतं. 40 आणि 50 च्या दशकात सुरैया या प्रचंड लोकप्रिय अशा गायिका आणि अभिनेत्री होत्या. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैया यांच्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत त्यांनी आपले मामा एम हुजूर यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओमध्ये शूटिंग पाहायला गेल्या. एम हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचं काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओमध्ये ताजमहलचं शूटिंग सुरू असताना एका बालकलाकाराची आवश्यकता त्यांना होती. त्यावेळी दिग्दर्शक नानूभाई वकील यांनी सुरैयाचं नाव सुचवलं आणि ते पात्र तिथं रंगून तो शॉट ओके सुद्धा झाला. अशा प्रकारे सुरैया यांचं चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैया यांना संगीतकार नौशाद यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलं. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी त्यांचं गाणं ऑल इंडिया रेडिओवरती ऐकलं आणि त्यांच्याकडून आपल्या शारदा या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी पंछीच्या पीछे रहा है बचपन मेरा उसको जा केला हे गाणं गाऊन घेतलं. सुरैया त्यावेळी अवघ्या 13 वर्षांच्या होत्या, पण त्यांचा परिपक्व असा आवाज त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्र तंतोतंत सूट झाला. 1943 ते 1946 च्या दरम्यान सुरैयानं अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यातले विशेष उल्लेखनीय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द अशा चित्रपटांची नावं आपल्याला सांगता येतील. पण अभिनेत्री म्हणून पहिली संधी त्यांना मिळाली ती तदबीर या सिनेमामध्ये. सुरैया यांनी अनेक गाणी सुद्धा गायली, परंतु के एल सहगल यांच्याबरोबरच्या परवाना या चित्रपटातल्या 4 सोलो गाण्यांना त्यांनी जो आपला आवाज दिला त्याच गाण्यांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली, ती गायिका आणि अभिनेत्री म्हणून. देव आनंद बरोबरची सुरैयांची जोडी त्याकडे भरपूर गाजली. 1949 ते 1950 च्या दरम्यान सुरैया यांचे चित्रपट भरपूर गाजले आणि त्या सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनल्या. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते विशेष चित्रपट जे फारच गाजले होते. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरुण तरुणींच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्यांच्याच तोडीचंच तरुणाईमध्ये वेड लावणारं नाव होतं सुरैया यांचं. त्यांच्या क्षमा या चित्रपटातील गाणी देखील विशेष करून गाजली. सुरैया यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे रुस्तम सोहरा. श्रोतो, सुरैया यांचं 31 जानेवारी 2004 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन आपण करूयात आणि छानसं गाणं आपण ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात. शांता शेळके यांचे शब्द आहेत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोते हो, आज 15 जून रोजी मल्लखांब दिन साजरा केला जातोय. मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशवांच्या काळात झाला. पेशवांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरांमध्ये पोहोचलाय. मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेल्या मल्लखांबाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची स्थापना 15 जून 1981 रोजी झाली. त्याचप्रमाणे बडोदा येथील दत्तात्रय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा तिसरा खंड 1932 मध्ये प्रकाशित झाला. व्यायाम ज्ञानकोश खंड क्रमांक 3 यात दिलेल्या माहितीनुसार मल्लखांबाचे आद्य गुरु बाळंभट दादा देवधर यांना श्री हनुमानानं ही विद्या शिकवण्यासाठी दिलेल्या दृष्टांताची तारीख सुद्धा पंचांगाशी जुळवल्यानंतर 15 जूनच्या आसपासचीच येते. त्यामुळे 15 जून या तारखेचं औचित्य साधून संघटनेनं 2017 पासून 15 जून हा दिवस मल्लखांब दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. मल्लखांबाचा प्रसार आणि प्रचार यासाठी कार्यक्रम आयोजित करणं, जुन्या खेळाडूंना या खेळामध्ये परत बोलावणं, जेणेकरून मल्लखांबाचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शक परत एकत्र येऊन मल्लखांबाची प्रगती अजूनही जोरात करतील यासाठी प्रयत्न करणं असा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. आता बालचमू आणि सहकार्यांनी गायलेलं एक बालगीत आपण ऐकूयात.

0: बालचमूंनी सादर केलेलं बालगीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आता आपण ऐकूया.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:15 झालेली आहेत.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
4: श्रीकृष्ण गुरुकुल.
6: संपर्क 72-76-73-53-52.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
8: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
9: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी तेजश्री
10: आणि मी अश्विनी
9: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अश्विनी, बघ हा, आपल्याकडे ना आता पावसाळा सुरू झालाय आणि वेगवेगळ्या भाज्या आता मात्र भरपूर यायला लागणार आहेत. उन्हाळ्यामध्ये थोडं आपण काटकसरीनं कोथिंबीर वापरलीये, पण आता मात्र आपल्याला सढळ हाताने सगळ्या पालेभाज्या मिळणार आहेत.
10: तर छान आता पालेभाज्या आलेल्या आहेत बाजारात.
9: तर मला आता काय सांगायचंय बघ हा, आज ना मी एक नवीन भजीचा प्रकार सांगणार आहे.
10: बरं,
9: पावसाळा म्हटला की भजी पाहिजेच.
10: बरोबर.
9: पण आता ही भजी तेलकट, पण त्याच्यात पण थोडस आपण गृहिणींना काहीतरी पौष्टिक करायचा प्रयत्न करत असतो सतत. तर अशीच ही आहे आज मिश्र पाल्यांची भजी.
10: अरे वा, म्हणजे पालेभाज्या नुसत्याच आपण छान परतून भाकरीवर वगैरे खातो, पण आज तू आम्हाला मिश्र

0: पाल्यांची भजी सांगणार आहेस.
1: हो
0: ग्रेट. तर आता वेळ न करता पटकन तू साहित्य
1: लगेच बघ. आता साहित्य काय लागेल? मुळ्याचा पाला, नवलकोलचा पाला, मायाळूची पानं, पालक, असं सगळं समप्रमाणात घ्यायचं. त्यानंतर आपल्याला साहित्य लागणार आहे चण्याचं पीठ, म्हणजे आपलं हरभरा डाळीचं पीठ, तिखट मीठ, भाजलेले तीळ, थोडासा सोडा, सुकं खोबरं, अर्धवट कुटलेले मिरे, आंबट ताक आणि हिंग.
0: वा वा तेजश्री, साहित्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. भजीसाठी चक्क सुकं खोबरं वगैरे लागणार आहे आपल्याला.
1: बघ ना,
0: थांब थांब, मला आता थोडंसं आठवावं लागेल साहित्य. हे बघ, तू काय म्हणालीस की आपल्याला पाला लागणार आहे वेगवेगळ्या, बरोबर? मुळ्याचा पाला, नवलकोलचा आणि मायाळूचा पाला आणि पालक, हे सगळं समप्रमाणात घ्यायचंय. आणि चण्याचं पीठ, तिखट मीठ, भाजलेलं तीळ, थोडासा सोडा, सुकं खोबरं लागणार आहे. ते काय म्हणाली, जाडसर किसून किंवा भाजून,
1: भाजून,
0: बरोबर ना? त्यानंतर अर्धवट कुटलेले मिरे, आंबट असं ताक लागणार आहे आणि हिंग.
1: बरोबर.
0: बर,
1: आता पटकन आपण कृतीकडे वळूया. आता जी सांगितली आहेत ना ती सगळी पानं, म्हणजे जो पाला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा. मग जेवढी आता पाला छान बारीक चिरून घ्यायचा.
0: ओके.
1: त्यात अंदाजानं आपल्या आवडीनुसार तिखट मीठ, हिंग, तीळ, सुकं भाजलेलं खोबरं, अर्धवट कुटलेले मिरे आणि थोडासा सोडा असं घालायचं.
0: बरं,
1: आता आंबट ताक घालायचं. पाणी घालायचं नाही.
0: अरे वा,
1: हा, आंबट ताकामध्येच आपल्याला पीठ भिजवायचंय. अगदी एकत्र छान असं मळून घ्यायचं आणि त्यात मावेल एवढंच चण्याचं पीठ घालायचंय. बरं,
0: बरोबर.
1: आणि हे सगळं पुन्हा कालवून घ्यायचं. आता त्या पिठाचे छान छान गोळे करून भजी तळून घ्यायची.
0: कारण वैशिष्ट्यपूर्ण भजी आहेत ग, अगदी वेगळ्या प्रकारचे भजी आहेत बघ तेजश्री. तेजश्री, सोलापूरमध्ये टेरेस गार्डन खूप जणांकडे
1: हो,
0: आणि त्याच्यामध्ये मायाळूची पानं खूप जणांकडे मायाळूची वेल आहे हे पण तुला सांगते बरं का.
1: हो ना,
0: त्यामुळे आपले टेरेस गार्डनवाले, गार्डन लव्हर्स जे श्रोते आहेत ते नक्कीच भजी करून बघतील.
1: खरंच आहे, अशी आजची ही रेसिपी आहे. तर श्रोते हो, तुम्ही सुद्धा करा. अश्विनी तू सुद्धा आज करून बघ आणि नक्की सांग कशी वाटली ते. पण आजच्या भागात मात्र आता इथंच थांबूया.
0: हो,
1: पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन पदार्थासह. तोपर्यंत मी तेजश्री
0: आणि मी अश्विनी
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
3: खमंग रुचकर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:20 झाली आहेत. आता ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी यांचं, निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर

0: सोमेश्वर पाटील, सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। साल होतं 1988। मूळ सोलापूरचे प्रख्यात व्यंगचित्रकार शंकरराव किर्लोस्कर म्हणजे शौमाकी यांच्या जन्मशताब्दीचं ते वर्ष। सोलापूर महापालिकेनं त्यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं। विख्यात व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आणि हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये लक्ष्मण यांचा सत्कार, भाषण असा हा कार्यक्रम होता। लक्ष्मण यांचा सत्कार अभिनव पद्धतीने करण्याचं ठरलेलं होतं। लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातील लोकप्रिय कॉमन मॅन प्रेक्षकांमधून आला आणि त्यानं आपल्या या कर्त्याचा, जनकाचा सन्मान केला तर तो अफलातून होईल असं ठरलं आणि मग प्रत्यक्ष समारंभामध्ये कॉमन मॅनच्या हस्ते आर के लक्ष्मण आणि कमला लक्ष्मण यांचा सत्कार झाला। तो कॉमन मॅन होता अनिल कुलकर्णी। त्यावेळी महापौर धर्मण्णा सादुल, संपादक विवेक गळसासी यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली होती आणि खरोखरच्या कॉमन मॅननं लक्ष्मण यांचा सत्कार तमाम सोलापूरकरांच्या वतीनं केला। सत्कार करताना अनिल आदरानं वाकला होता तेव्हा लक्ष्मण त्याला म्हणाले होते, डू नॉट बेंड, म्हणजे वाकू नकोस, माझा कॉमन मॅन कुणापुढेही वाकत नाही। लक्ष्मण यांची ही वाक्य आणि तो सत्काराचा प्रसंग अनिलनं आपल्या हृदयामध्ये कायमचा जपून ठेवलेला आहे। नाट्यलेखक, दिग्दर्शक, अभिनेते अरविंद काणे यांनी लिहिलेल्या लक्ष्मण रेषा या नाटकाचा प्रयोग त्यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही नटराज नाट्य संस्थेतर्फे करत होतो। अरविंद काणे हे स्वतः उत्तम नट होते, अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या। अरविंद काणे यांना सोलापूरच्या नाट्यसृष्टीमध्ये त्यांच्या जवळची माणसं काणे मामा असं संबोधत असत, अर्थात आम्हीही त्यांना काणे मामाच म्हणत असू। काणे कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सगळेच कलावंत होते। त्यांची पत्नी कला काणे या उत्तम अभिनेत्री होत्या। प्रतिभा काणे ही त्यांची कन्या देखील गुणवान कलावंत होती। विलास हा त्यांचा मुलगा हरहुन्नरही होता। त्याला ट्रेकिंगची आवड होती। कुणाकडे साप निघाला तर तो अगदी सहजतेनं पकडे आणि जंगलात नेऊन सोडे। काणे मामांची नात म्हणजे मृण्मयी देशपांडे ही सध्या मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम अभिनय करत आहे। दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील विविध मालिकांमध्ये तिच्या भूमिका गाजलेल्या आहेत असं हे काणे कुटुंब सोलापुरामध्ये वास्तव्याला होतं। त्याचं कारण, काणे मामा वैशंपायन मेडिकल कॉलेजशी संबंधित नोकरीला होते। काणे मामांचं एक वैशिष्ट्य मुद्दाम सांगायला हवं, ते म्हणजे स्वयंचलित वाहन खरेदी करण्याची आर्थिक क्षमता असून देखील त्यांनी सायकलचाच वापर कायम केला, त्यामुळे तब्येत उत्तम राहते आणि कलावंताची तब्येत उत्तमच असली पाहिजे असं ते आम्हाला नेहमी सांगत। तर त्यांनी यू सेड इट या आर के लक्ष्मण यांच्या गाजलेल्या व्यंगचित्रांचा आधार घेऊन एक नाटक लिहिलेलं होतं, लक्ष्मण रेषा। या शीर्षकामधूनच त्या नाटकाच्या विषयाचं वेगळेपण सूचित होतं। एखाद्या प्रसंगातून आणि संवादातून व्यंगचित्र उभं करणं अशा प्रकारचं लेखन कौशल्य त्यांनी अतिशय रंजक पद्धतीनं साकारलेलं होतं, आत्मसात केलेलं होतं। काणे मामांनी लक्ष्मण रेषामध्ये प्रामुख्यानं राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्रांची निवड केलेली होती। लक्ष्मण यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवसायावरती केलेल्या टोकदार भाष्य असलेल्या व्यंगचित्रांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत। त्यांना विषयाचं अचूक निदान करणारं लाफ्टर डोस असं शीर्षक देखील देण्यात आलं आहे। त्याचे काही भाग आहेत, वैद्यकीय क्षेत्रातील विसंगतींवर बोट ठेवणारी ही चित्र आणि त्यावरची त्यांची कॉमेंट म्हणजे एखाद्या ओळीतील चुरचुरीत टोमणा, आजच्या भाषेमध्ये पंचलाईन, वाचकाच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान फुलवते। काणे मामांनी मात्र स्वतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंध असूनही राजकीय भाष्य करणारी व्यंगचित्र नाट्यलेखनासाठी निवडलेली होती। आता अगदी उदाहरणच द्यायचं तर एका गावामध्ये एका मंत्री महोदयांचा दौरा आहे, त्यांच्याबरोबर त्यांचा पीए आणि अन्य कार्यकर्ते आलेले आहेत। मंत्री महोदय अहंमन्यतेनं गावकऱ्यांपुढे बोलतात आणि आपल्या पीएला सांगतात, या गावासाठी एक पूल बांधण्याचा मी आदेश देतोय। पीए खाली मान घालून ते लिहून घेतो तर गावकरी म्हणतात, पण साहेब,

0: आमच्या गावाला न दिसणाय. मंत्री महोदयांना त्यांची चूक लक्षात येते, पण निरढावलेल्या स्वरामध्ये ते म्हणतात, काय या गावाला नदी नाही? मग गावाला आधी नदी द्या आणि मग तिच्यावर पूल बांधून द्या. गावकरी हसतात. तर असा तो प्रसंग. अशा स्वरूपाचे अनेक प्रसंग गुंफून नर्मविनोदी पण टोकदार संवादाद्वारे हे नाटक खुलत असे. यू सेड इट हे टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकामध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध होणारं पॉकेट कार्टून होतं. दर रविवारी किंवा विशेष प्रसंगी मोठं चार कॉलमी व्यंगचित्र देखील प्रसिद्ध होत असे. त्याचं मराठी रुपांतर कसं बोललात या शीर्षकानं महाराष्ट्र टाइम्समध्ये देखील प्रसिद्ध होत असे. लक्ष्मण रेषा नाटकाच्या पहिल्या अंकामध्ये राजकीय प्रशासकीय दुरवस्थेवर व्यंगोक्त भाष्य करणारे संवाद होते, पण दुसऱ्या अंकामध्ये नागरिकांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांवर भाष्य आणि टीका होती. म्हणजे लोकांना आपल्या परिसरामध्ये कचरा कुंड्या हव्या आहेत, पण कचरा कचरा कुंडीतच नेऊन टाकण्याचे कष्ट नागरिक घेत नाहीत. कुंडीच्या सभोवतालीच तो कचरा पडलेला असतो. नागरिकांना मतदानाचा हक्क हवा असतो, त्यासाठी वयाची विशिष्ट अट देखील मान्य असते. मतदान करता यावं म्हणून सुटी देखील दिली जाते, पण मतदान केलंच पाहिजे हे बंधन मात्र मान्य नसतं. म्हणजे हक्कासाठी सरकारवर ताशेरे ओढणार, पण स्वतः मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करणार अशी आपल्या नागरिकांची मनोवृत्ती आहे. ती संपूर्ण व्यवस्थेलाच त्रासदायक ठरणारी आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी नागरिकांना आपल्या हक्काच्या वाटतात, पण त्या मिळाल्या की पळवाटा काढून नागरिक स्वतःला हवं तसं वागवतात, वाकवतात, हव्या तशा त्या वळवायला किंवा वाकवणारा भाग पाडतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लक्ष्मण रेषाच्या दुसऱ्या अंकामध्ये या मुद्द्यावरती खटला चालतो, त्यासाठी न्यायाधीश म्हणून कॉमन मॅन काम करतो. नागरिकाच्या दुटप्पी वागणुकीवर त्याच्या निकालामध्ये तो कोरडे ओढतो, असं काहीसं कथानक असलेलं हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये गाजलं. त्याची चर्चा चांगली झाली, पण त्याला पारितोषिक मिळालं नाही. कामगार नाट्य स्पर्धा त्यावर्षी दमाणी नाट्यगृहामध्ये झाली. संगमेश्वर महाविद्यालयाजवळ तेव्हा दमाणी थिएटर होतं. तिथं नाट्यस्पर्धा आणि व्यावसायिक नाट्यप्रयोग होत असत. विविध महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनासाठी देखील त्या सभागृहाचा वापर होत असे. तिथं लक्ष्मण रेषाचा प्रयोग झाला आणि या नाटकाला लेखनासह सादरीकरण, दिग्दर्शन, अभिनय अशी अनेक पारितोषिकं मिळाली. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली. ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत लावणीस आणि आजचे आघाडीचे अभिनेते किशोर महाबोले त्यावेळी परीक्षक होते. नाटकाचा दुसरा अंक देखील आरके लक्ष्मण यांच्याच व्यंगचित्रावरती आधारित होता. त्यातील कॉमन मॅनची भूमिका अनिल कुलकर्णी ह्या कलावंत करत होता. संपूर्ण नाटकभर मौन राहून सगळ्या प्रसंगामध्ये उपस्थित राहायचं आणि सर्वात शेवटी सामाजिक परिस्थितीवरती कॉमन मॅनच्या दृष्टिकोनातून भाष्य करायचं असं त्याच्या भूमिकेचं स्वरूप होतं. ती भूमिका खूप गाजली, त्याची चर्चा झाली. स्वतः आरके लक्ष्मण यांनी त्याचं कौतुक केलेलं होतं. तर असा हा अभिनव प्रयोग.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: सोलापूरची नाट्यगाथा आताच आपण ऐकली. संशोधन, लेखन आणि अभिवाचन होतं रजनीश जोशी यांचं. निर्मिती सहाय्य विनायक दुधगे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz. सकाळचे 9:31 आणि 30 सेकंद होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: शायर हो गए और 25% जो काम है वो डिस्ट्रीब्यूट होता है ऑर्केस्ट्रेशन में और सिंगर में. बाकी आप 25% अगर बोले तो क्रेडिट कंपोजर का है, ज्यादा कुछ है.

जावेद अली यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. नकाब चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी. श्रोतेहो आज रात्री 8:15 ऐकायला विसरू नका. प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित प्रश्नोत्तरांचा आणि अभिप्रायाचा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा जो काही अभिप्राय आहे तो अभिप्राय आम्हाला नक्कीच पाठवून द्या. आमच्या नेहमीच्याच 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. वेळ लक्षात घ्या, आज रात्री 8:15. आता रेस या चित्रपटातलं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत.

सावरिया चित्रपटासाठी शान आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. रणबीर कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे आणि मॉन्टी शर्मा यांचं संगीत या गाण्याला.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

गजनी चित्रपटासाठी जावेद अली आणि सोनू निगम यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. ए आर रेहमान यांचं संगीत होतं. श्रोतेहो, आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा वाढदिवस आहे. 15 जून 1965 रोजीचा त्यांचा जन्म. सुजाता सौनिक या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जायच्या. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या. विशेष म्हणजे सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळं पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ होती. सुजाता सौनिक यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार देखील सांभाळलाय. त्यानंतर मुख्य सचिवपदी बढती मिळाली. सौनिक मुख्य सचिवपदी केवळ एक वर्ष राहिल्या आणि जून 2025 सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. श्रोतेहो, सुजाता सौनिक यांनी चंदीगडमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलं होतं. त्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहास विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये काम करायला सुरुवात केली. या सेवेच्या काळात त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, कौशल्य विकास विभाग, गृह मंत्रालय आणि भारत सरकारचे सल्लागार सहसचिव यासारखी महत्वाची पदं देखील भूषवली आहेत. सुजाता यांचे पती मनोज आणि हे नाशिक आणि धुळे जिल्ह्याचे कलेक्टर होते. सुजाता यांनी जळगावात अधिकारी पदावर देखील काम केलंय. त्यांना 6 वर्ष युगोस्लाविया आणि 1 वर्ष कंबोडियामध्ये देखील पाठवण्यात आलं होतं. तिथे देखील आपल्या कारकिर्दीची छाप त्यांनी पाडली होती. सुजाता यांनी 40 वर्ष सरकारी सेवा दिली असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक महत्वाच्या पदांवरती काम केलंय. आज सुजाता सौनिक यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकूयात.

आतिफ असलम आणि अलिशा चिनॉय यांचा स्वर आहे. इरशाद कामिल यांचे शब्द आणि प्रीतम यांचं संगीत. चित्रपट अजब प्रेम की गजब कहानी.

अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटासाठी आतिफ असलम, अलिशा चिनाय आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं प्रीतम यांचं. बरोबर श्रोते हो, याबरोबरच आजचा चित्र बेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:31 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
1: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
0: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा अद्ययावत मशीन,
1: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
0: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.

0: सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आताच आपण ऐकलं.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अनगर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
3: श्री कृष्ण गुरुकुल.
5: संपर्क 72 76 73 53 52.
6: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
7: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओ पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आता आकाशवाणी सोलापूर सोशल मीडियावर देखील श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तेव्हा फेसबुक, युट्यूब यासारख्या सोशल मीडियावर सर्च करा आकाशवाणी सोलापूर आणि आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुमच्या पसंतीच्या, मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्हाला कुठंही आणि कधीही घेता येईल. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या नव्या प्रवासाचा. आकाशवाणी सोलापूर, हवा हवा सा सकारात्मक सूर. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे. सकाळचे 11:16 होत आहेत. खंडोबाची आण या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेली जयवंत वालावलकर यांची लावणी. बाळ पळसुले यांचं संगीत आहे.

0: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
0: मोबाईल 91 72 710 499।

0: सुशीला चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेवडकर यांची लावणी आताच आपण ऐकली. ही लावणी संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. थरथराट चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय अनिल मोहिले यांनी.
1: Chick-a-boom!

0: थरथराट चित्रपटासाठी उषा मंगेशकर, अमित कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:31 झालेले आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
6: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
7: निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
8: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
9: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
4: मोबाईल 77-19-92-22-55.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात इक्बाल आणि अफजल साबरी यांनी गायलेली इक्बाल साबरी यांची कव्वाली. साजिद वाजिद यांचं संगीत आहे.

0: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
1: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
0: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि

0: डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज.
1: मोबाईल 9822878119 किंवा 9763601861.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
0: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 920 95 94 290.
1: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8:00.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडी,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी
2: मंडळ,
1: आकाशवाणी
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30.
1: माझ, तुमच, प्रत्येकाच,
2: सर्वांच गावकरी मंडळ.
0: श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आपण ऐकू शकाल, त्यानंतर शेतशिवाराच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेणारा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. तेव्हा ऐकायला विसरू नका आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम. श्रोते हो, आज ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित डॉक्टर विद्याधर ओक यांचा वाढदिवस आहे. 15 जून 1952 रोजी त्यांचा जन्म झालाय. डॉक्टर विद्याधर ओक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्वच म्हणावं लागेल. डॉक्टर, शास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, लेखक, संगीत संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ असं परिपूर्ण व्यक्तिमत्व. गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्यानं निष्णात हार्मोनियम वादक म्हणून आपलं स्थान निर्माण केलंय. डॉक्टर विद्याधर ओक हे कलाक्षेत्राला ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि 22 श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकॉलॉजिस्ट म्हणून देखील माहिती आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ञ म्हणून 40+ वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध विषयांवर संशोधन आणि लेखन ते करत असतात. घरी संगीताची उत्तम परंपरा असल्यानं बालवयातच त्यांनी आईकडून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. ज्येष्ठ हार्मोनियम वादक गोविंदराव पटवर्धन यांचं शिष्यत्व घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. गेली 50 वर्षांहून अधिक काळ डॉक्टर ओक हार्मोनियम वादनात रममाण आहेत. बॅडमिंटनच्या अनेक आंतरशालेय ज्युनियर चॅम्पियनशिप त्यांनी जिंकल्या आहेत. डॉक्टर विद्याधर ओक आणि 22 श्रुतींची हार्मोनियम हे समीकरण रसिकांच्या मनात घट्ट रुजलेलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनासाठी विविध ठिकाणी त्यांना गौरवण्यात देखील आलंय. 22 श्रुतींच्या विश्लेषणाबरोबरच सतार, सरोद, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, एकतारी, तंबोरा या वाद्यांवर 22

श्रुतींच्या अचूक जागा कुठं वाजतील याचं तारेचं पर्सेंटेज म्हणजे त्याचं प्रमाण डॉक्टर ओक यांनी त्यांच्या संशोधनात दिलेलं आहे. ज्येष्ठ मोहन वीणा वादक विश्वमोहन भट यांनी या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे असं गौरवोद्गार काढले होते. डॉक्टर विद्याधर ओक यांच्या संगीत औषधशास्त्र संशोधन लेखन आणि ज्योतिष या क्षेत्रातल्या योगदानासाठी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा केशवराव भोसले पुरस्कार, उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे पु ल देशपांडे पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे भूषण पुरस्कार, सावरकर न्यासतर्फे विनायक दामोदर सावरकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार, नादब्रह्म ठाणेतर्फे स्वरक्रांती यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. मित्र जीवाचा, मनोरंजक स्वभावशास्त्र, गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवन क्षेत्रावर आधारित आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं गोविंद गुणदर्शन, 22 श्रुती, श्रुती गीता, ताजमहाल हे संगीत नाटक, श्रुती विज्ञान आणि राग सौंदर्य आणि अलीकडेच प्रकाशित झालेलं पुनर्जन्म मिथ्य की तथ्य या पुस्तकांचं लेखन डॉक्टर विद्याधर ओक यांनी केलेलं आहे. श्रोते हो, आज डॉक्टर विद्याधर ओक यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ऑफिशियल मोबाईल ऍपवर देखील चालू आहे. दिल है तुम्हारा चित्रपटातलं हे गाणं

समीर यांचे शब्द आहेत, नदीम श्रवण यांचं संगीत आहे, गायक कलाकार तर आपल्याला माहितीच आहे. कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक

0: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
1: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
0: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
1: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं एसटी स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637. आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे एचडी, आयपी आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
0: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीमही मिळेल.
1: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील.
0: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
1: मोबाईल 9926166068.
0: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
0: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
3: अगं बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
0: लग्न सराई

0: साठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
3: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
3: मोबाईल 93-72-14-44-34।
5: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मेजर साहेब चित्रपटासाठी।

0: पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तांना अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात.
2: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9372144434.
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात, मेजर साहब चित्रपटासाठी आनंद राज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं देव कोहली यांचं गीत, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा स्वर आहे.

मेजर साहब चित्रपटासाठी देव कोहली यांचं गीत आताच आपण ऐकलं. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात आनंदराज आनंद यांचं संगीत होतं. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: हाँ बस मांगे उदे ये उदे ये उदे हाँ बस बस बस हाँ चला मैडम ये तो
1: थैंक यू चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलत.
0: अहो आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे.
0: आली लोकाले शांती नको डीजे लागतो.

0: तो लग्न लागलं वाजवाडीचे, मॅच जिंकली वाजवाडीचे, गणपती आले वाजवाडीचे, गणपती गेले वाजवाडीचे.
1: अहो अहो, म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडे तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही, थोडं बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे, डीजे, तिकडे गर्दी आहे, जा.
1: नाही नाही नाही, नको बाई, बर ते जाऊ दे, तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही, जनावर वगैरे हो.
0: तिथूनच आलात ना बघ, नाही तर जनावर नाहीयेत, त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का, बरं झालं बाई. बरं, किती पैसे झालेत?
0: कसले?
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: अगे हो का, बरं झालं. मला मला मला सांगा, संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं, माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो.
0: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई, अय फुलपाखरू, थांब थांब थांब, अरे ए देवा, कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा, किती स्वच्छ पाणी आहे. अरे मला गुदगुल्या होतात रे, अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगाणं पैसे घेतात तुमच्या या मसाजचे, इथे फुकट आहे पण काय करू, सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग त्या कितीही चांगल्या असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. हो बाई, चिकूब कसं लगडलेत तोडू का? नाही असं कसं, कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान काही है क्या? इस फळ का कैसे दिया?
0: अहो थोडं उभिंदास चालतंय.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो, विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं, असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते. अहो त्यांना दुसऱ्याच्या फळ बागा, फुल बागा, रस्ते, सिग्नल, स्वतःची जागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याच. मी सांभाळते या गोष्टी.
0: सांभाळा सांभाळा, कसं आहे पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
0: नाही, माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लय काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज?
0: हे हवा, पाणी, प्रकाश, फुलं, फळ, समजा निसर्ग देवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई, एकच घेते बरं का?
0: थोडा.
2: वा, ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो.
1: वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जात.
0: रामकृष्ण हरी.
1: एवढा वाईट होत का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काहे के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय, तिथेपासून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचं लाईट गेली आहेत का? हो बे, या लोडशेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होई. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन.

0: नाही, तू पण यावर काही तर मी पोस्ट करीन इन्स्टावर, बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या. काय काय बरं, मी काय म्हणते, लाईट गेली तर दार खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही. अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशा इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतीच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते, पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती पण तोंड देखली ओळख होती. अहो पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर, पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माली यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपला संपला लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
1: चना नाही, जना जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ मी तुम्हाला का चना म्हणेन? मी या चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ तुम्हारी बायको बोलेगी ना, मैं परकी बाई काय को तुमको जना बोलेगी?
1: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है. अब मुन्ना का डॅडी
0: डॅडी
1: और नहीं तो का?
2: हसरत है रह गई कि कोई नाम से पुकारे.
0: कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. हाँ खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. नकली दुनिया की तू छोड़ दे सोहबत. जानेगा तू मानेगा एक दिन, तुझ में ही बसी है सारी कुदरत.
1: वा वा वा मैडम, आप तो बड़ी शायर निकली.
0: डोमल्याची शायर. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. रोज झोपेतून उठला की धडधड धडधड मेसेज असे तोंडावर आदळतात. पहिले ना मी ते डायरीत उतरवून घ्यायची. क्या हुआ ऐसा मुंह ऐसा खुला क्यों है तुम्हारा?
1: मैडम मराठी की दिक्कत है ना, तो थोड़ा.
0: कोई बात नहीं कोई बात नहीं. अरे हम मराठी लोग हैं ना, हमको हिंदी में बात करने में बड़ा अच्छा लगता है. मैं हिंदी में बोलती हूँ. वो क्या है ना, वो मोबाइल खोला ना तो धड़धड़ धड़धड़ मैसेज ऐसे तोंड पे आदरते थे. पहले तो मैं मैत्रिणियों पर ना ऐसे इम्प्रेशन डालने के लिए डायरी में उतर के लेती थी.
1: मैडम
0: हाँ हाँ
1: आप मराठी में ही बोलो. हम समझ लेंगे.
0: हो का बर चालेल. मग काय झालं माहितीये का, ते मो ऐसा आहे मेरा, मैं बोलने को वैटी ना तो बोलतीच रहती हूँ. कैसा

0: Let ya nasing. Eh, मैडम, मिला कहाँ है सुकून? अरे सुकून है जो आप पॉकेट में मिलते हैं। अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको पॉकेट में मिल गया सुकून। हाँ, मैडम? Hey, मैडम।
1: हाँ? छान वाट लो।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा?
1: ओ, एक पूड़ी दे दो।
0: एक का है मैडम?
2: एक ले लो।
0: दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं, फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटावर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगे भाई, हा पण वाईट होता का जोक माझा? जाऊ दे। चणे, वा खुसखुशीचा चणे। वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का? अनिरुद्ध माझा लेक हुशार आहे, कधी कुठे नेत नाही। काल मला म्हणाला, चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण। मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे, आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी गजरगुंडी, आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला? पर मानशी किती घेत असतील हे? 3-4 हजार काही नाही, आपली झौज आणि यांच्याकडे पैशाचा पाऊस। केवढी महागाई वाढली नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसे, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना, तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये। यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं हे कोणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळवणणार तो, कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असतं, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान। उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय ग।

0: या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बर. हे मोबाईलवर असं बोट घासण्यात असं करण्यात आयुष्य चाललंय. आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालं कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली हा मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई कामच संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहाण्याने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू,
0: आणि मेले असते तर,
1: मेले असतेस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतंस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच, कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो, नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू, जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असतं हे जाग होणं, माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी. कोण तुम्ही?
2: फॉर्म भरतोय.
0: हा फॉर्म, रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
2: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते, इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
2: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
2: तुमचं नाव?
0: माझं सुमती लोंढे.
2: वय?
0: 60.
2: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
2: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. अहो किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय. अहो अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोट

0: बोलून का स्वतःचं हस करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
1: आजार?
2: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
1: डोळ्यांचे विकार?
2: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा काही भरा.
1: जेवण वेज?
2: हो वेज, नॉनव्हेज नाही खात मी.
1: इथे नॉनव्हेज मिळतही नाही.
2: मग का विचारलं? आहो काय का, अजबच आहे बाई, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो, निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं, खट खट खट खट. तुमची की नाही, लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरंय, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर, ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा, म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हा तुम्ही काय सांगत होते, हा तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाराच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का, म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला, फोन माझा, फोन कुठे गेला, इथेच तर होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का, इथं आहे का कोणी?
3: काय झालं मॅम, काही अडचण?
2: अहो दादा माझा ना मोबाईल दिसत नाहीये.
3: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
2: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. बोल काय, ह्या दगडावर ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी?
3: थांबा आपण बघूया.
2: नाही माझ्या मुलाला कळवायचं होतं ना, म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
3: आपण बघूया, थांबा.
2: मला ओ माकडांनी नेलं असेल का?
3: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
2: या ओहळ्यातून वाहून गेला असेल का?
3: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
2: बाई काय करू मी, मोबाईल शिवाय काही होत नाही हल्ली.
3: एक मिनिट जरा उठता का?
2: मी उठून काय करू आता?
3: एकच मिनिट उठा प्लीज.
2: बर उठले, घ्या.
3: हा बघ, हा घ्या.
2: बाई तुम्हाला कसं कळलं?
3: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
2: इगो सो सॉरी, सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंदळी आहो, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
3: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये, तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. काही लागलं तर सांगा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
2: हे पॅकेज मध्येच का?
3: नाही, हे माणूसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला.

ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत. नेमको पाणी संपलाव, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको, मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ताणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू. माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुक अजून लागली आहे मला. मी असाच विंधळेपणा करते बैशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसले तुमच्याशी गप्पा मारत. ओ माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्रविचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय ग बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणे, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावे, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसते सगळ्यांनी दुकानं मांडली आहेत, बाजार भरलाय नुसता, आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात. बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं. सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाले तोडतात, मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात, मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तो, म्हणजे शिमेंट का करणे काय, सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचे नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येते, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या वेळी धडकी वरती हो नाही का? म्हणू नका होळी, म्हणू नका वाढदिवस, म्हणू नका ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे? मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाहीबद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिवचिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणे आली डोळ्यावर, जांभई नाही काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. हाय.

रागवतो मला, हसतो माझ्यावर. मला म्हणतो, आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी, की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, तर तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात, मोठी हो. का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं. यांना जमतं बाई. आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे. आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे. एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं, पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हा, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं. गोष्ट संपली पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो, तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काय म्हणालीस का? मी म्हणाले, नाही काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं, बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं, आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाहीये, आणि कोणी आलंच चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हा विश्वास सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण?

0: कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते?
1: मेलोय का आपण?
0: चैतू मी येऊ खेळायला.
2: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ हे बघ, ए बाजलो बाजलो, कट्टी कट्टी
2: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे. ए ऐक ना ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
2: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत. एकटं राहण्याची भीती, ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातलं भांडणं पण, सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसती भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जाता? तो मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचा माणूसपणाच ना करायचा. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडण, भांडण नको देवा, ही भांडण नको. हॅलो अविचा आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक्यू सो मच, थँक्यू. संगीता, राघवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा? मला एकदम म्हण मला.

0: हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलंय, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात.

0: बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.
1: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी, विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योतही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते.
2: मॅम वेळ झाली.
1: हो का?
2: सेठ म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
1: अगं बाई, हो का? बरं झालं, माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
2: मोस्ट वेलकम मॅम.
1: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
2: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
1: हो का? बरं, मला काय करावं लागेल?
2: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
1: बरं.
2: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
1: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी? बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल.

बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

awards.gov.in आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्हस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्य

कार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे, त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविन बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे.
मराठवाड्या

मध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

पाठ येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.

0: तर ची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा

0: त्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेमरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील. तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्रनाथ

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात। एनटीएकडून नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी। उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू। 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात। आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा।

0: नाट्यमंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतीदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: बड़ा ही सुंदर गाना था ये.
2: बहुत सुरीला गाना और हमारे बहुत सारे सखियों ने और हमारे बहुत सारे श्रोताओं ने भी लिखा कि गाना बहुत पसंद आया. तो अब सभी को इंतजार है कथा सुधा का.
1: तो मुझे भी
2: है ना, मुझे भी. तो सुनते हैं आभूषण भाग 3.
1: जी.
3: कथा सुधा, भाव भरी कहानियों का सागर, जिसकी लहरें कभी मुस्कुराहट सजाएंगी तो कभी आंखें नम कर जाएंगी. सामाजिक सरोकार से लेकर परिवार तक की होंगी बातें, कुछ मनोरंजन होगा तो कुछ सीख भी मिल जाएगी।

Πετάρα. पिटारा में आज सेहतनामा।

अंधा, एक लंगड़ा और एक भिखारी जंगल में जा रहे थे।

श्रोते हो नमस्कार. FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम एक ही फिल्म से.

एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये मी आपला रेडिओ मित्र जयपाल खेडकर तुम्हा सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतोय. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण आनंद घेऊया 2003 साली प्रदर्शित झालेल्या कोई मिल गया या चित्रपटातील गीतांचा. तेव्हा कार्यक्रमात आज चित्रपटाविषयी आणखी माहिती जाणून घेऊयाच. तत्पूर्वी ऐकूया या चित्रपटातलं उदित नारायण आणि चित्रा यांच्या स्वरात इब्राहिम अश्क यांचं गीत, अर्थातच या चित्रपटाचं शीर्षक गीत, संगीत राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद घेत आहोत 2003 साली प्रदर्शित झालेल्या कोई मिल गया या चित्रपटाचा आणि या चित्रपटातील गीतांचा. कोई मिल गया हा चित्रपट 8 ऑगस्ट 2003 रोजी प्रदर्शित झालेला एक प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषेतील विज्ञान कथा अर्थातच सायफाय चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती राकेश रोशन यांनी केली असून हा क्रिश या फ्रँचायझीमधील पहिला भाग म्हणता येईल. या चित्रपटामध्ये रोहित मेहरा अर्थातच या भूमिकेमध्ये ऋतिक रोशन, निशाच्या भूमिकेमध्ये प्रीती झिंटा आणि सोनिया मेहरा म्हणजेच रोहितची आई यांच्या भूमिकेमध्ये रेखा आपल्याला मुख्य कलाकाराच्या भूमिकेमध्ये दिसतात. हा चित्रपट मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या रोहित मेहरा म्हणजेच ऋतिक रोशन या तरुणाभोवती फिरत असतो, जो चुकून अंतराळातून आलेल्या एका एलियनशी, ज्याला तो जादू असं नाव देतो, त्याच्याशी संपर्क साधतो. जादू आणि रोहितच्या या आयुष्यामध्ये वेगवेगळे जे काही चमत्कार घडले आहेत ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेत आणि हा जादूच रोहितला विशेष अशी शक्ती देतो आणि त्याची बुद्धी देखील समृद्ध करतो. अनेक प्रसंग आपल्याला मजेशीर वाटतात आणि रोमांचक, अगदी लहान मुलांना देखील खिळवून ठेवणारा आणि मनोरंजक तसंच मनाला भुरळ पाडणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाविषयी आणखी जाणून घेऊयाच, त्याआधी ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, शब्द इब्राहिम अश्क यांचे.

श्रोते हो, एक ही फिल्म से हा कार्यक्रम ऐकत ऐकत त्यातली गाणी ऐकत आणि चित्रपटाविषयीची माहिती याबाबत देखील संवाद साधत आपण या एक ही फिल्म से कार्यक्रमाचा

0: आनंद घेणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूया आमच्या एका खास कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

श्रोते हो, कोई मिल गया या चित्रपटातील नासिर फराज यांचं गीत आताच आपण ऐकलं. राजेश रोशन यांचा संगीत साज होता, तर हे गीत गायलं होतं शान, कविता कृष्णमूर्ती आणि बेबी यांनी. चित्रपटाची कथा जाणून घेताना जादू रोहितला विशेष शक्ती देतो इथपर्यंत आपण जाणून घेतलं, परंतु या शक्तीमुळे रोहितची बुद्धी वाढते आणि तो शारीरिकदृष्ट्या देखील सक्षम बनतो. यानंतर मात्र कथेमध्ये पोलीस या जादूला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि रोहित आपल्या मित्राला अर्थातच जादूला वाचवण्यासाठी कसा संघर्ष करतो ते या चित्रपटात दाखवलंय. या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली. राजेश रोशन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. इधर चला मैं उधर चला, कुछ ना कहो आणि जादू ही त्यातील काही गाणी आज देखील अजरामर आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं अनेक पुरस्कार देखील जिंकले आणि लोकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर क्रिश आणि क्रिश 3 हे त्याचे सिक्वेल देखील बनवले गेले. चित्रपटाविषयी आणखी जाणून घेऊया, तत्पूर्वी ऐकूया राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं इब्राहिम अश्क यांचं गीत, गायक कलाकार ताज.

बरं श्रोते हो, या भन्नाट अशा पार्टी गीताबरोबरच आजचा एक ही फिल्म से हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। तेव्हा आपला रेडिओ मित्र जयपाल खेडकर या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो। नमस्कार। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत। तेव्हा काही क्षणातच युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत।

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रुपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात, एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनलीय. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात.

अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते.
1: नमस्कार आकाश.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 6 वाजले आहेत, तेव्हा आता ऐकूया मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोतेहो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

श्रोत्यांनो, आताच आपण पद्मजा फेण आणि जोबळेकर यांच्या आवाजात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत ऐकलं. चित्रपट होता निवडुंग. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: श्रद्धेह आत्यास आपण मिलिंद इंगळे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कवी सौमित्र यांची गीतरचना ऐकली. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला

0: सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय। श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन।
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
4: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर।
3: इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज। पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेसपर्यंत सगळं काही।
4: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
3: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
4: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15
3: ऐकत रहा आणि बनवत रहा
4: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांच्या आवाजात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत। संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। यामध्ये सुरुवातीला कृषी सल्ला प्रसारित करू आणि त्यानंतर शेतशिवाराच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा आपण ऐकू शकाल। संकलन आणि वाचन सुदर्शन सुतार यांचं। रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरं देणारा आपला विशेष कार्यक्रम प्रसारित करू। रात्री 10:00 सुनो तराने क्विज के बहाने एसएमएसवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। संकलन आणि निवेदन नितीन बनसोडे यांचं। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील। श्रोते हो, रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। तेव्हा एकत्र हा आकाशवाणी सोलापूर केंद्र।

0: FM बँड 103.4 मेगाहर्ट्स यासह न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सायंकाळचे 6:30 झाली आहेत. आता हिंदी गाणी ऐकूया. संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणे.
2: संपर्क 87400304008.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अंगर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला सुरुवातीला ऐकूया अलिशा चिनोय यांनी गायलेलं गीत.

0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला अलिशा चिनॉय यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
4: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
3: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.

0: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
1: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया हॅरी आनंद यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं श्याम बिलकर यांचं गीत.

श्रोतेहत्याचं आपण हॅरी आनंद यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं श्याम वलकर यांचं गीत ऐकलं. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी

भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी श्रेया घोषाल, जावेद बशीर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
0: श्रोते हो, आज रात्री 9 शल्य संवाद सर्जन सप्ताहानिमित्त विशेष मालिका आपण ऐकू शकाल. यामध्ये आजचा विषय बर्न आणि प्लास्टिक सर्जरी, सहभाग डॉ अजिंक्य उकरंडे यांचा, संवादिका तेजश्री कुमठेकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. तेव्हा ऐकायला विसरू नका आज रात्री 9:00.

दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातलं शोधे हो गीत आताच आपण ऐकलं अलका याज्ञिक सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी. या गीताबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन ऐकूया.
1: श्रोतेहो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कला परंपरेची मुहूर्त मेढवली. त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100

वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

वरही उपलब्ध आहे। आमचे कार्यक्रम आपण आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता। सायंकाळचे 7 वाजतात। आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: आरबीआय सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी एक महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाड इथल्या पीएमएसश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी

0: सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
1: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षर करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 124 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमध्ये

0: जिल्ह्यातल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वाजवी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोतेहो, जाणून घेऊया आजच्या काही कार्यक्रमांविषयी.

श्रोत्यांनो, सायंकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये सुरुवातीला बाजारभाव आम्ही प्रसारित करू, त्यानंतर कृषी सल्ला आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर शेतशिवाराच्या घडामोडी अंतर्गत शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा आपण ऐकू शकाल. संकलन आणि वाचन सुदर्शन सुतार यांचं. रात्री 8:15 श्रोत्यांच्या पत्रांना उत्तर देणारा आपला कार्यक्रम आपण ऐकू शकाल, प्रतिबिंब.

श्रोतेहो, आज रात्री ठीक 9 वाजता सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि एलाइट कॉस्मो क्लिनिक आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल प्रस्तुत शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष मालिका आपण ऐकू शकाल. यामध्ये आजचा विषय बर्न आणि प्लास्टिक सर्जरी. सहभाग डॉ अजिंक्य उकरंडे यांचा, संवादिका तेजश्री कुमठेकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. तेव्हा ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 9 वाजता आकाशवाणी सोलापूर FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवरून. श्रोतेहो, रात्री 10 वाजता सुनोत्तराने क्विज के बहाने SMS वर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन नितीन बनसोडे यांचं. रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो, आता आकाशवाणी सोलापूरचं प्रसारण तुमच्यापर्यंत फक्त रेडिओवरूनच नाही तर सोशल मीडियावरूनही पोहोचतंय. म्हणजे आता तुम्ही कुठेही असलात तरी आकाशवाणी तुमच्या सोबतच. मैलो दूर अंतर क्षणार्धात पार करूया आणि ऐकूया आपल्या मनाचा आवाज आकाशवाणी सोलापूर.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान विषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोवेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्स मधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्याने बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे।

0: भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ.
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार लोकांना माहित नाही. भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे. त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे. भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे. पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड. फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे. प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत. हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो. या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेसवर प्रमुख काम होईल. 13 प्रमुख क्षेत्र आहेत: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी. त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ. उदाहरणे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय. समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल. त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील. अजून एक उदाहरण एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप. IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार. किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल. सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 पेक्षा जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील. दुसरे फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर न जाता इथून ते काम करू शकतील. भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
0: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्य

0: कार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं यूपीआय सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
1: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योगी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाहीत तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150+ अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकीदरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलसिस येथील शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियनमध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच

0: दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ, भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 103.4 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया गावकरी मंडळ हा कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं मनःपूर्वक स्वागत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 15 जून 2026. आता ऐकूया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खोडवा उसाच्या चांगल्या उत्पादनासाठी आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे पाणी व्यवस्थापनामध्ये उसासाठी फवारा किंवा तुषार पद्धतीनं पाणी व्यवस्थापन केलं तर पाणी वापर क्षमता ही 85 ते 90% मिळते. या पद्धतीमध्ये हवेतून पाणी दाबानं पिकावर फवारलं जात असल्यामुळं पाणी वापरामध्ये बचत होऊन 2 ते 2.5 पट जादा जमीन ही पाण्याखाली आणता येते. 25 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. शिवाय पानावरील रोग कीड धुऊन जाते. ठिबक सिंचन संचामधून ऊसासाठी पाण्याबरोबर पाण्यात विद्राव्य खताचा वापर केला तर खत वापर क्षमता ही लक्षणीयरित्या वाढून खत मात्रेमध्ये बचत होऊन आपल्या उत्पादन वाढीसह आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना होतो. या फर्टिगेशन तंत्रामुळे पीक वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार अनेक वेळा विभागून खताचा वापर करता येतो. यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही आणि अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य ही कधीच कमी देखील पडत नाहीत. उलट ऊसाच्या मुळाजवळ पाण्याबरोबर पोषण द्रव्य पुरवली जातात, त्यामुळे अन्नद्रव्य शोषण करण्याचा वेग देखील वाढतो, पोषण द्रव्यांचा ऱ्हास होत नाही आणि याचाच परिणाम पिकांची वाढ चांगली होते. विद्राव्य खतांच्या रुपानं मुख्य पोषण द्रव्यांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा समतोल पुरवठा यामार्फत केला जातो. फर्टिगेशन तंत्राद्वारे वापरण्यात येणारे द्रवरूप किंवा घनरूप खतं अवशेषमुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाचे ड्रिपर बंद होण्याची भीती अजिबात नसते. क्षारयुक्त जमिनीमध्ये ऊसाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी अशा खास व्यवस्थापनाची गरज असते. खताची कार्यक्षमता वाढल्यामुळे खत वापरामध्ये 25 ते 40% बचत होते. ऊस वाढीच्या अवस्थेनुसार खत मात्रा एकूण वाढीच्या कालावधीमध्ये अनेक वेळा विभागून दिल्यामुळे त्यांची वाढ देखील चांगली होते आणि सोबतच 35 ते 40% अधिक उत्पादन देखील मिळतं. ऊस तोडणी

यंत्रानं लागण उसाची तोड झाल्यास तुटलेल्या उसाच्या बुडक्यावरील पाचड बाजूला करणं किंवा छाटणं ही कामं करावी लागत नाहीत, कारण ऊस तोडणी यंत्रानं ऊसतोड ही जमिनी लगतच खरडून होऊन ऊस पाचटाचे लहान लहान तुकडे होऊन त्याचा ऊस शेतीमध्ये जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा थर जमा होतो, खोडव्याची फूट ही चांगली होते। अशा पद्धतीनं खोडवा ऊसामध्ये चांगल्या उत्पादनासाठी योग्य सिंचनाचा वापर, फर्टिगेशन तंत्र आणि ऊस तोडणी यंत्राचा वापर अशा काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या आणि अवगत केल्या तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो।

0: कृषी सल्ला आता आपण ऐकला. शेतकरी बंधूंनो, गावकरी मंडळात आता सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण जाणून घेणार आहोत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 रुपये, सफरचंद 3,000 ते 34,000 किलो, बीट 1,500 ते 2,000, कारली 2,500 ते 6,000, वांगी 7,000 ते 7,000 रुपये, कोबी 700 ते 2,100, ढोबळी मिरची 3,500 ते 4,500 रुपये, गाजर 1,000 ते 5,500 रुपये, फ्लॉवर 560 ते 1,920 रुपये, चिकू 1,500 ते 2,500, गवारीच्या शेंगा 2,500 ते 7,000, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 700 ते 1,400, काकडी 500 ते 5,000, सीताफळ 1,000 रुपये, लसूण सुका 7,500 ते 15,500 रुपये, घेवडा 6,500 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 ते 900 रुपये, हरभरा 5,750 रुपये, हिरवी मिरची 2,300 ते 4,000 रुपये, पेरू 500 ते 1,800, जांभूळ 5,000 ते 15,500 रुपये, कांदापात 1,100 ते 1,500, खरबूज 1,000 ते 2,000 रुपये, भेंडी 500 ते 4,000, लिंबू 1,000 ते 6,000, आंबा प्रतिपेटीसाठी 400 ते 1,200 रुपये, आंबा लोकल 1,500 ते 3,500 रुपये, मेथी भाजी 100 पेंढ्यांसाठी 1,500 ते 2,200 रुपये, मोसंबी 2,000 ते 5,000, कांदा लाल 100 ते 2,600, पपई 600 रुपये, अननस 1,000 ते 3,000 रुपये, डाळिंब 1,000 ते 2,200 रुपये, बटाटा 1,000 ते 1,250 रुपये, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 700 रुपये, तांदूळ मसुरा 3,550 ते 7,005 रुपये, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 1,500 रुपये, ज्वारी मालदांडी 3,800 रुपये, पालक 400 ते 700 रुपये, तांदुळजा भाजी 600 ते 800 रुपये, टोमॅटो 500 ते 4,500 रुपये, गहू 2,610 ते 3,995 रुपये. हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. शेतकरी बंधूंनो, आता गावकरी मंडळामध्ये शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकूया. संकलन आणि वाचन केलंय सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. अवकाळमुळे बाधित फळपिकांचे 10 दिवसात पंचनामे करा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश. यंदाही पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा योजना. एफआरपी थकवणाऱ्या राज्यातील 7 साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई. सोलापुरातील 3 कारखान्यांचा समावेश आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे एनडीडीबीकडे हस्तांतरण. घडामोडी आता विस्तारानं. राज्यात मे आणि जून 2026 झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे पुढील 10 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. प्राथमिक माहितीनुसार राज्यातील 27 जिल्ह्यातील 61,004 हेक्टर क्षेत्राला फटका बसला असून यामध्ये सोलापूरसह जळगाव, पुणे, बुलढाणा या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. राज्यात यंदाही पंतप्रधान पीक विमा योजना मागील वर्षाप्रमाणे पीक कापणी प्रयोगावर आधारितच राबवली जाणार असून त्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. येत्या 22 जून रोजी या निविदा उघडल्या जाणार असून राज्यातील 12 विभाग आणि

जिल्ह्यात ही योजना कप आणि कॅप मॉडेल 80 आणि 110 नुसार राबवली जाईल. यामध्ये खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, तर कापूस आणि कांदा या नगदी पिकासाठी शेतकऱ्यांना 5% विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची एफआरपी थकवल्याप्रकरणी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी राज्यातील 7 साखर कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई केली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ, भीमा आणि कुर्मदास या 3 कारखान्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांची देणी देण्याचे अधिकार मिळाले आहेत. तर दुसरीकडे मांजरा, पूर्णा आणि रेनासह अन्य 7 कारखान्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोयाबीनच्या दरात महिनाभरात 40%हून अधिक वाढ झाल्यानं आणि आगामी सणांमुळे चिकनची मागणी घटण्याच्या शक्यतेनं देशातील पोल्ट्री उद्योगानं उत्पादनात 25% कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय झाला. सोयाबीनच्या वाढीव दरामागे व्यापाऱ्यांची साठेबाजी असल्याचा आरोपही या उद्योगातून करण्यात येत आहे. खाद्य खर्च नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं जनुकीय सुधारित सोयाबीन आयातीला परवानगी द्यावी अशी मागणीही या उद्योगानं केली आहे. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि एल निनोच्या सावटापासून भारतीय शेती वाचवण्यासाठी हवामान अनुकूल पद्धतीकडे तातडीनं वळणं गरजेचं असल्याचा इशारा फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर असोसिएशन अर्थात फायबरनं दिला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान देशात तब्बल 331 दिवस तीव्र हवामानाच्या घटना घडल्यानं 17 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालंय. देशातील 97% मातीत नायट्रोजनची कमतरता असल्याचंही या अहवालात समोर आलं आहे. सहकार विभागाकडून होणाऱ्या बदल्यांमधील गोंधळ टाळण्यासाठी राज्याच्या पणन विभागाची स्वतंत्र आस्थापना उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबतचा शासन निर्णय अंतिम टप्प्यात आहे. नुकत्याच झालेल्या काही वादग्रस्त बदल्या आणि त्यांना मिळालेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे. या नवीन व्यवस्थेमुळे पणन विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये महसूल आणि कृषी विभागातील कार्यक्षम अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे अर्थात एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्यास राज्य सरकारनं अंतिम मंजुरी दिली आहे. दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे एप्रिलपासून बंद असलेलं दूध संकलन पुन्हा सुरू होऊन जिल्ह्यातील दूध उत्पादकांना योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे संघाच्या संचालक मंडळ बरखास्तीबाबत मंत्र्यांसमोर सुनावणी सुरू असून दोन्ही पक्षांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात निर्माण झालेली एल निनोची स्थिती यंदा आतापर्यंतची सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टने व्यक्त केली आहे. मे महिन्यात समुद्राचं तापमान 0.5 अंश सेल्सिअसनं वाढल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. जुलैमध्ये एल निनो पूर्णपणे सक्रिय झाल्यास मान्सूनचे वारे कमकुवत होऊन पाऊस कमी पडण्याचा आणि जागतिक पातळीवर हवामान बदलांचा मोठा फटका बसण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉ एस डी सानप यांनी वर्तवलाय. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये संचालक असलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवून त्यांच्या शिधापत्रिकेवरील मोफत अन्नधान्य सवलत बंद करण्याची प्रक्रिया राज्यभरात सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेल्या संचालक ओळख क्रमांकाच्या आधारे जिल्हा पुरवठा विभागामार्फत या नोटिसा पाठवल्या जात आहेत. परंतु कंपनीचे उत्पन्न हे संचालकांचे वैयक्तिक उत्पन्न नसल्यानं ही कारवाई अन्यायकारक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कांदा उत्पादकांच्या समस्यावर पणन विभागानं एका विशेष उपसमितीची स्थापना केली आहे. माजी कुलगुरू डॉ किसन लवांडे आणि निवृत्त पणन संचालक सुनील पवार यांच्यासह अन्य तज्ञांचा समावेश असलेली ही समिती कांदा दर घसरणीची कारणं, उच्च तापमानातील साठवणूक रचना, मागील 8 वर्षातील निर्यात धोरणाचा परिणाम आणि उप उत्पादने यासारख्या मोठ्या कार्यकक्षेचा अभ्यास करून यासंबंधी पुढील 15 दिवसात आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे. केंद्रीय कृषी विभागानं जाहीर केलेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात 2025-26 या हंगामात एकूण फलोत्पादन 37.78 कोटी टनांवर पोहोचण्याचा विक्रमी अंदाज आहे. यामध्ये भाजीपाला उत्पादन 22.10 कोटी टन तर फळ उत्पादन 12.15 कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. विशेषतः केळी, आंबा, बटाटा आणि टोमॅटोच्या वाढीव उत्पादनासह मसाला पिकांनाही या हंगामात मोठी चालना मिळणार आहे असं म्हटलं आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे पेट्रोलियम पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानं केंद्र सरकारनं पेट्रोल पंपावर एका दिवसात 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्रीवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध पुढील 90 दिवसांसाठी लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं. पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे माल वाहतुकीसह शेतीच्या मशागतीच्या कामावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढा तालुक्यात वादळी पावसामुळे कोंढारबाग परिसरातील केळी, डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय.
या नुकसानीचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांनी नुकतीच पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांशी

0: संवाद साधत त्यांनी कृषी आणि महसूल विभागाला तातडीने पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना हेक्टरी 2.5 लाख रुपयांची नुकसान भरपाई, वीज बिल माफी आणि कर्जमाफीची मागणी करणारं निवेदन देण्यात आलं. धोत्रेतील गोकुळ साखर कारखान्याकडील 58 कोटी रुपयांच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन 18 दिवसानंतर अखेर तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुढील आठवड्यात पैसे देण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला, पण पुढील आठवड्यात पैसे जमा न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राज्य शासनाच्या ग्रामीण पर्यटन योजनेसाठी माढा तालुक्यातील लोंढेवाडी गावांची निवड करण्यात आली आहे. दुष्काळी ओळख पुसून काढण्यासाठी गावानं लोकसहभागातून जलसंधारणाचं काम केलं असून 2018 सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत 15 लाखाचं पारितोषिकही गावानं मिळवलं होतं. यातून गावात ओढ्याचं खोलीकरण, वृक्षारोपण, शोषक खड्डे आणि शेततळ्यांची निर्मिती करत गावाने विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आलाय. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी देशभरातील बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत. राज्य कृषी पणन मंडळाच्या बैठकीत राज्यातील नवीन 30 बाजार समित्यांना जोडण्याचा निर्णय झाल्यानं ही संख्या आता 163 वर पोहोचली आहे. यामुळे शेतमालाच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार आहे. करकंब परिसरातील सुपीक बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनात मांडून या मार्गात बदल करण्यासाठी नक्की प्रयत्न करू असं आश्वासन आमदार अभिजित पाटील यांनी बाधित शेतकऱ्यांना दिलं. आमदार पाटील यांनी करकंब येथे बाधित होणाऱ्या द्राक्ष डाळिंब बागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. बागायती क्षेत्र वगळून इतर पर्यायी मार्गांचा विचार करण्यासाठी पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल असंही आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं. सांगोल्यातील डॉ भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणीला राज्य सरकारनं 63,35,331 रुपयाचं व्याज अनुदान मंजूर केलंय. सुतगिरणीनं बँकेकडून घेतलेल्या 21,55,20,000 रुपयांच्या मुदत कर्जावरील पहिल्या त्रैमासिकातील व्याजाचा भार कमी करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे. शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम आणि तेल काढणी प्रक्रिया युनिटसाठी 50% आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामध्ये 250 टन क्षमतेच्या गोदामासाठी कमाल 14.40 लाख रुपये तर मिनी ऑइल मिलसाठी कमाल 3 ते 4 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, सूर्यफूल आणि करडई उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. इच्छुकांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. करमाळा तालुक्यातील गोदावरी या तुरीच्या सुधारित वनाच्या 21 क्विंटलच्या विक्रमी उत्पन्नाची दखल घेत तेलंगणातील प्रगतशील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करमाळ्यात भेट देऊन येथील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीकडून बियाणं खरेदी करून त्यांनी लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहितीही जाणून घेतली. फार्मर कप आणि शेतकऱ्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे आता करमाळ्याचे कृषी मॉडेल परराज्यातही पोहोचलं आहे अशी भावना शेतकरी कंपनीचे अध्यक्ष डॉ विकास वीर यांनी व्यक्त केली. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. अवकाळीमुळे बाधित फळपिकांचे 10 दिवसात पंचनामे करा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश. यंदाही पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा योजना. एफआरपी थकवणाऱ्या राज्यातील 7 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई. सोलापुरातील 3 कारखान्यांचा समावेश आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे एनडीडीबीकडे हस्तांतरण. याबरोबरच शेतीविषयक घडामोडीचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आता आपण ऐकल्या. संकलन आणि वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी. ऐकूया दामोदर शिरवाळे यांची गीतरचना प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत विठ्ठल शिंदे यांचं.

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दामोदर शिरवाळे यांची गीतरचना आता आपण ऐकली. श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:15 ते 8:42 तुमच्या सर्व प्रतिक्रियांचं, सूचनांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचा सहभाग देखील करून घेतोय. तेव्हा नक्की SMS करा 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आणखीन एक गीत आपण ऐकूया. संगीत विठ्ठल शिंदे यांचं.
1: त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्या

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात पारंपरिक गीतरचना आता आपण ऐकली. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. या गीताबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. आजचा प्रतिबिंब हा कार्यक्रम आपण लाईव्ह ऐकू शकाल आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: दात आणि हिरण्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91-72-710-499.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार 10-16. मोबाईल 95-79-740.
4: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
5: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
4: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
5: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
4: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार जावडी जवळ, सोलापूर.
2: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1-10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
1: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
2: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-257-323, 98-81-145-746, 97-63-041-415 आणि 99-21-609-018.
0: श्रोते हो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय.
6: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णुरूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह

0: करू लेकीचाही थाट,
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
3: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
4: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर।
3: मोबाईल 91 30 396 809। त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
4: मोबाईल 77 19 92 22 55।
5: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स।
4: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
5: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर।
4: संपर्क 98 60 10 44 70।
6: आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत।
7: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार। शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार। उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात। इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम गरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं। इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला। हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले। संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे। यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले। शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे। लेबनान, सीरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला। इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज म्हणाले। भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले। कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले। सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली। या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली। अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं। त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. ये हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. याअंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा, असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क

0: इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: प्रसारित करत आहोत प्रतिबिंब, हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय.
1: नितीन,
0: खूप सारे संदेश आहेत.
1: संदेश तर खूपच आहेत, आपण त्या सर्वांना पोहोचण्याची आपण आपला तर प्रयत्न असेलच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आहे 15 जून आणि राज्यभरातल्या सगळ्या शाळा आज सुरू झालेल्या आहेत. शाळेची पहिली घंटा आज वाजलेली आहे आणि अगदी मोठ्या समर वेकेशन नंतर, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ही सगळी आपली मंडळी, हे आपले बालदोस्त आज शाळेत म्हणजे नव्याने प्रवेश घेणारे आज पहिल्यांदा गेलेले आहेत आणि जे वर्गात होते ते पुढच्या वर्गात, नवीन वर्गात गेलेले आहेत. खूप एक्साइटमेंट आज बघायला मिळालेली आहे आणि सगळ्या शाळांमध्ये प्रवेश उत्सव खूप छान पद्धतीनं साजरा झालेला आहे.
0: म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही शाळेला जायचो त्यावेळेस अगदी रडत रडत की म्हणजे जायचंच नाहीये. शाळेचे पहिला दिवस म्हणजे पूर्ण वातावरण वेगळं आणि एवढा वेळ तिथं थांबायचं त्याच्यानेच पोटात गोळा यायचा. पण आता मात्र लहान मुलांचं छान पद्धतीने
1: स्वागत होतंय
0: आणि काळ बदलत चाललाय. लहान मुलांना जे आवडतात आता खूप सारे म्हणजे त्यांचे टॉईज आहेत ते त्यांना आवडतात, म्हणजे
1: मिकी माऊस असेल काही असेल, म्हणजे त्यांना जे आवडतं
0: त्यांच्या आवडीचं, तर तशी वेशभूषा केलेले काही ते तसे प्रत्यक्ष तशी ती नाचणारी मंडळी वगैरे बोलवतात आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत सुरू आहे.
1: आणि एक तर मी पाहिले नितीन, आत्ता येता येता तसं म्हणजे मी सोशल मीडियावर कधी कधी ऍक्टिव्ह असते, नाही असं नाही, तर पाहता पाहता मी एक रील स्क्रोल केली तर त्यातून मला म्हणजे गाव अगदी जवळच आहे, निंबरी गावात मी पाहिले, ट्रॅक्टर मधून अगदी छान मुलांना असा तो गणवेश घालून अगदी टोपी वगैरे घालून इतकं छान सजवून ते शाळेला नेत होते मुलं की खरंच म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं स्वागत मुलांचं आज शाळेत झालेलं आहे. खूप ही चांगली गोष्ट आहे.
0: खरंय खरंय, खूप साऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी आज प्रवास फेरी काढलेली आहे. खूप सारे खूप छान असे स्लोगन त्यांच्या हातामध्ये होते आणि एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा देखील अनेक शाळांनी प्रयत्न
1: केलेला आहे.
0: पण रेखा, ज्या ज्या वेळेस शाळेचा विषय येतो ना त्यावेळेस माझ्या डोक्यात दूरदर्शनने, प्रसार भारतीने सुरुवातीला एक
1: गाणं जे
0: एक प्रोमो तयार केला होता, एक सिंगल तयार केली होती,
1: कूल चले हम,
0: कूल चले हम, तो आजही आठवतो आणि तो माइलस्टोन आहे, आजही
1: ऐकायला. आणि त्या प्रोमो मध्ये वापरलेली छान छान छोटी छोटी इतकी इनोसेंट मुलं आहेत अजूनही ते सगळे, आणि भारत सगळा कव्हर केलेला
0: आहे, भारत त्यामध्ये कव्हर केलेला आहे.
1: हा, त्यामुळे इतकं

0: वाटतं ना खरंच.
1: बरं, आता तुझ्यातली शिक्षिका थोडी मी थांबवतो आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. हो, पहिली प्रतिक्रिया आहे,
0: पहिली प्रतिक्रिया आहे विभीषण कुंभार यांचा. हे आहेत हल दहीवडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथले. त्यांची ही प्रतिक्रिया आहे आपल्या गुजारिश या कार्यक्रमाबद्दलची. ते म्हणतात की या शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, जो प्रसारित केला होता
1: सुमित गाणेकर. पण रेखा यांनी या संदेशामध्ये राजेंद्र कुमार कांबळे असं म्हटलंय, थोडस कन्फ्युजन झालं असेल गुलदस्ता आणि गुजारिशामध्ये. गुजारिशा कार्यक्रम सुमित गाडेकर यांनी प्रसारित केला होता, गुलदस्ता हा कार्यक्रम राजेंद्र कुमार कांबळे यांनी सादर केला होता. त्यांचाच आणखीन एक संदेश आहे विभीषण कुंभार यांचा, ते म्हणतात, गीत गाता हूं मैं, गुणगुनाता हूं मैं, लावण्य रंग, जुन्या गीतांचा गुलदस्ता, मंथन, साहित्य संपदा, आरोग्य जागर, हॅलो आपली आवड, हॅलो आपकी पसंत, सुनो तराने, क्विज के बहाणे, हे सर्व कार्यक्रम माझ्या आवडीचे कार्यक्रम आहेत आणि मी न चुकता ऐकतो.
0: यानंतरचा मेसेज आहे सूरज चंदन शिवे यांचा. हे आहेत खर्डी तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की आज राज्यातील विदर्भ भाग तर वगळता सर्व भागातील शाळा सुरू आहेत. यानिमित्ताने सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि कर्मचारी यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद,
1: खूप खूप शुभेच्छा रेखा. खूप साऱ्या श्रोत्यांच्या शुभेच्छा आहेत, शाळा सुरू झालेली आहे. पण रेखा, थोडीशी माझ्या मनात एक खंत वाटते की आपण ज्यावेळेस शाळेत होतो ना, आपल्याला कार्यानुभव, मूल्य शिक्षण हे असे विषय होते आणि त्यातून आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला अनुभव मिळायचा. आता तसे विषय आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राहिलेले नाहीये, तर थोडीशी ती खंत आहे. त्यासाठी
0: पण बदलत्या काळामध्ये शिक्षणाचं आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये सुद्धा थोडासा बदल होतोय. नितीन, बरं का?
1: होतोय, तो सकारात्मक असायला हवा आणि काही उणीवा राहिली असेल तर
0: यावर्षी काही शैक्षणिक वर्गाचे जे पाठ्यपुस्तक आहेत तेही बदललेले आहेत आणि खरंच खूप एक्सायटेड असतील ही सगळी मुलं. कारण आजच अगदी इयत्ता 6वीची थोडीशी पुस्तकं मी चाळली, खरंच खूप छान छान लेसन्स त्यांना दिलेले आहेत त्या पुस्तकांमधून. अगदी रघुनाथ माशेलकरांची बायोग्राफी अगदी इयत्ता 6वीतल्याच मुलांना पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे.
1: याच्यामध्ये सोलापूर आकाशवाणी पाठीमागे नाहीये बरं का, आपण अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आपण बालसभा या कार्यक्रमातून जो बालदोस्तांसाठी असतो तो आपण प्रसारित करतो आणि त्यामधून आता पाठ्यपुस्तकात आलंय पण आपण आधीपासून हे करतोय.
0: हो हो,
1: त्याचा आनंद आहे
0: अगदी. यानंतरचा मेसेज पुन्हा एकदा विभीषण कुंभार यांचाच आहे. ते म्हणतात की एके फिल्मचे या कार्यक्रमात आज कोई मिल गया या चित्रपटातली गाणी आम्हाला ऐकायला मिळाली आणि ती छान होती असं ते म्हणतात.
1: रमजान फुलारी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा हा संदेश हे म्हणतायत तीर्थ तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार, तुम्हालाही खूप खूप तुम्हालाही नमस्कार. आजचा एकी फिल्म्स हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये कोई मिल गया या चित्रपटातली जी गाणी ऐकवली ती खूप छान होती, आम्हाला खूप आवडली. आज जयपाल खेडकर यांनी तो कार्यक्रम प्रसारित केला होता. हा संदेश आहे स्वप्नील राजपूत यांचा. तर आता नेहमीप्रमाणे थोडासा खोडसळपणा यांचा असतो प्रत्येक संदेशामध्ये. तर हे म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून दर सोमवारी प्रसारित असलेला सुनतराने एसएमएस के वाहने हा कार्यक्रम मुद्दाम आणि जाणून बुजून सोलापूर आकाशवाणी प्रसारित करत नाही, आरोप केलाय. थोडीशी माफी मागतो मी तुमची. खरं आहे की मागच्या सोमवारी हा कार्यक्रम प्रसारित झाला नाही, पण असं नाहीये की हा कार्यक्रम मुद्दाम कोणी प्रसारित करणार नाही किंवा मुद्दामून असं कोणीतरी खोडसळपणा करेल. तुम्ही जो आशय या संदेशामध्ये पाठवलाय तर कृपया माझी तुम्हाला वारंवार विनंती आहे की तुम्ही व्यवस्थित मेसेज पाठवावा आणि सांगावं. तुमच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारींचं स्वागतच आहे.
0: पोलाईट लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता ना.
1: खोडसळपणा कोणी करणार नाही इथं आणि मुद्दामूनही कोणी असं करणार नाही. केंद्र शासनाची ही एक सेवा आहे, प्रसार भारतीच्या माध्यमातून आकाशवाणी सोलापूर केंद्र हे चालवलं जातं
0: आणि आपण यांना हेही सांगूया,
1: थोडंसं गांभीर्य बाळगावं. सोलापूर आकाशवाणीचं प्रसारण हे माननीय राष्ट्रपती, भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्या वतीने प्रसारित केलेलं असतं, त्यामुळं कोणीही मुद्दामून किंवा कोणी खोडसळपणा किंवा असंख्य श्रोत्यांच्या भावनांशी कोणीही खेळणार नाही. तेव्हा राजपूतजी आपल्याला विनंती आहे की आपण एसएमएस थोडासा
0: विचारपूर्वक
1: पाठवला
0: आणि पोलाईट लँग्वेज मध्ये पाठवायला हरकत नाही.
1: धन्यवाद या संपूर्ण संदेशासाठी. प्रकाश जैन यांचे काही संदेश आहेत. या पहिल्या संदेशामध्ये ते म्हणतात 12 जून रोजीचा गुजारिशा कार्यक्रम, यामधले सर्व चित्रपट

0: पाच चित्रपट, चित्रपटांची नावही घेतलेली आहेत, प्रेम रोग, प्रेम पुजारी, प्रेम ग्रंथ. ही सर्व चित्रपट आणि यामध्ये निवेदन त्याचबरोबर यामधली सर्व गाणी सुमित गाडेकर यांनी तो प्रसारित केला होता आणि तो कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. पुढच्या संदेशामध्ये ते म्हणतात, लावण्य रंग हा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटतो, अभिराम सराफ यांचं सादरीकरणही खूप छान आहे. पुढे ते म्हणतात की आजच्या एकही फिल्म से या कार्यक्रमामध्ये कोई मिल गया या चित्रपटातली जी गाणी प्रसारित केली, जयपाल खेडकर यांनी ती प्रसारित केली होती, ती देखील आम्हाला खूप आवडली असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद.
1: यानंतरचा मेसेज आहे सोमनाथ अक्कलकोटे, हे आहेत हत्तुरे वस्ती सोलापूर इथले. नमस्कार, नमस्कार तुम्हालाही. गेल्या रविवारी बालसभेमध्ये प्रसारित झालेला ज्ञान प्रबोधिनी बालविकास मंदिराच्या विद्यार्थ्यांचा गायनाचा कार्यक्रम ऐकला, त्यामध्ये माझी नात सहभागी झाली होती आणि मी स्वतः सोमनाथ अक्कलकोटे, माझी मुलगी जयश्री अक्कलकोटे आणि माझी नात नित्या रविराज नष्टे बालसभेच्या माध्यमातून आकाशवाणीच्या संपर्कात आली आहेत, याचा मला खूप आनंद वाटतोय आणि खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. खरं तर प्रत्येक आजोबाला आपल्या नातवाचं कौतुक असतं आणि त्यात आकाशवाणीवरून एखाद्या कार्यक्रमामध्ये आपली नात काहीतरी करते त्याचा आनंद खूप वेगळा आहे. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे संतोष खडसे आणि सौ प्रियांका खडसे यांचा, हे आहेत विदर्भ यवतमाळ इथले. ते म्हणतात की एकी फिल्मचे या कार्यक्रमात आज संध्याकाळी अतिशय लोकप्रिय अशा कोई मिल गया चित्रपटातली अतिशय सरस सुमधुर गाणी ऐकायला मिळाली आणि सगळीच गाणी ऐकून आमचं मन तृप्त झालं आणि निवेदन देखील छान म्हटलं.
0: धन्यवाद या संपूर्ण संदेशासाठी. निवेदन जयपाल खेडकर यांचं होतं. विलासराव गोष्टे आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवेढा इथले श्रोते हे म्हणतायत, अभिराम सराफ यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनानं सजलेला लावण्य रंग हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो, कारण या कार्यक्रमामध्ये ऐकवल्या जाणाऱ्या भन्नाट अशा ठसकेबाज लावण्या आणि कलाकारांविषयी सांगितलेली दुर्मिळ माहिती आम्हाला खूपच मनोरंजक आणि ज्ञानप्रद वाटते. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतारे यांचा, हे आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी इथले. ते म्हणतात की शुक्रवारी रात्री 10 वाजता प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात आमच्या देखील एसएमएसचा समावेश केला, त्यामुळे खूप आनंद झाला आणि कार्यक्रम ऐकत असताना 1 तास कसा निघून गेला हे कळलंच नाही. धन्यवाद यासाठी.
0: अप्पासाहेब जाधव आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा संदेश आहे रेखा हा आंबे चिंचोली पंढरपूर इथले श्रोते, यांनी देखील गुजारिश याच कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया पाठवली. त्यांनी म्हटलंय, गुजारिश हा कार्यक्रम खूप आवडला कारण यामध्ये सुमित गाडेकर यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरणामुळे हा कार्यक्रम अतिशय बहारदार झाला. खूप खूप धन्यवाद तुमच्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. सोनाली बिराजदार शिरपन्नाळी दक्षिण सोलापूर इथल्या या श्रोते आहेत, ह्या म्हणतायत, आज सायंकाळी 6 आणि 6:30 वाजता लावलेली गाणी अतिशय सुंदर होती, गाणी ऐकल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. कृपा कुलकर्णी यांनी काही गाणी प्रसारित केली होती, जयपाल खेडकर यांनी काही गाणी प्रसारित केली होती, याचं श्रेय या दोघांनाही
1: जातं.
0: खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव यांचा, हे आहेत भीमनगर आंबे चिंचोली तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की आज प्रसारित झालेल्या एकी फिल्मचा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर इथले श्रोते हे म्हणतायत, शनिवारी रात्री 10 वाजता अभिराम सराफ यांनी सादर केलेला लावण्य रंग हा कार्यक्रम, यामध्ये काळू बाळूचा लोकनाट्य तमाशामधील जहरी प्याला या वगाचं अभिराम सराफांनी अतिशय सुंदर वर्णन केलं होतं. प्रत्यक्ष तमाशा पाहता असल्याचं मला जाणवत होतं. अतिशय दुर्मिळ छान लावण्या देखील या कार्यक्रमातून आम्हाला ऐकायला मिळाल्या. खूप खूप धन्यवाद. खरं तर रेखा, अभिराम सराफ हा कार्यक्रम खूप छान करतायत आणि वेगवेगळ्या कलावंतांची माहिती या कार्यक्रमामधून ते देत आहेत आणि तमाशा कलावंतांसाठीच मागच्या काही दिवसांमध्ये खूप महत्वाची घडामोड घडून गेली. खरं तर रघुवीर खेडकर
1: यांना पुरस्कार,
0: यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
1: यांच्या हस्ते
0: त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि तमाशा कलावंत, लोककलावंत यांचा झालेला सन्मान पुन्हा एकदा लोककलेकडे वळण्याचा संदेश देत असतो आणि ते म्हणतात की आता लोककलेकडे लोक वळतील कारण माझा सन्मान झालाय, म्हणजेच कलेचा सन्मान झालाय आणि या कलेकडे थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं जायचं, परंतु आता सन्मान होतोय म्हणून देखील लोक याकडे वळतील आणि आम्हाला थिएटर्स उपलब्ध करून देतील, फड उपलब्ध करून देतील अशी भावना देखील
1: त्यांच्या मनात आता
0: खेडकर यांनी व्यक्त केली होती.
1: यानंतरचा मेसेज आहे सोनाली बिराजदार यांचा, हे आहे शिरपन्हाळी इथले. ते म्हणतात की

0: सकाळी 10 वाजता रेखा बाबानगरे यांनी अतिशय सुंदर अशी भक्तिगीत लावली, ती आम्हाला फारच आवडली. यांना म्हणायचं आहे की 6 वाजता लावलेली ही भक्तिगीत आणि सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला चित्रबेला असं त्यांना म्हणायचं असेल,
1: कारण भक्तिगीत लावली होती ना त्याबद्दलची ही प्रतिक्रिया आहे.
0: आणि सर ह्यांना म्हणायचं असेल तर हिंदी गाणी तर सकाळी 10 वाजता काल चित्रबेला या कार्यक्रमामध्ये, काल सुशांत सिंग यांचा होता स्मृतिदिन, त्याच निमित्तानं त्यांच्यावर प्रसारित झालेली चित्रित झालेली गाणी काल आपण प्रसारित केली होती.
1: सारखा खोकला येतोय मला, त्या ख वरून आठवलं की
0: खैरियत
1: त्यांचं सॉंग
0: पूछो
1: ते नक्की लावलं असेल.
0: नक्कीच अगदी दुसरंच गाणं होतं ते. यानंतरचा मेसेज आहे सरिता सुतार आणि प्रकाश सुतार यांचा, हे आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी इथले. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून प्रसारित होत असलेला चित्रबेला, हिंदी चित्रपट संगीत, मराठी चित्रपट संगीत हे सगळेच कार्यक्रम प्रसारित होत असतात, ते आम्हाला खूप ऐकायला आवडतात.
1: हा संदेश आहे पोहनेर तालुका आणि जिल्हा धाराशिव इथल्या सारफळे परिवाराचा. वरद, संजय, विलास आणि समस्त सारफळे परिवार हे म्हणतात या आठवड्यातील आकाशवाणीने प्रसारित केलेले सर्वच कार्यक्रम खूप छान होते. आठवड्यात प्रसारित झालेली मराठी हिंदी गाणी देखील सदाबहार होती, त्याबद्दल आकाशवाणीचे आभार. तसंच महिला T20 सामन्याचं आकाशवाणीनं प्रत्यक्ष वर्णन प्रसारित केलं, त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
0: यानंतरचा मेसेज आहे प्राची सादिगले, सानवी सादिगले, प्रिया खुळपे, प्रज्वल खुळपे, टाकळी रोड पंढरपूर इथले हे श्रोते आहेत. ते म्हणतात की सर्व कार्यक्रम छान असतात, प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे.
1: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. हा संदेश प्रकाश जैन यांचा. हे म्हणतात की 8 तारखेचा 8 जून रोजीचा राजेंद्र कुमार कांबळे आणि रेखा बाबानगरे यांनी प्रसारित केलेला प्रतिबिंब हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्याचबरोबर पुढच्या संदेशामध्ये त्यांनी
0: प्रशांत सादिगले हे आहेत
1: पंढरपूर इथले आहेत, त्यांचा हा संदेश आहे. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान असतात असं त्यांनी आपल्याला कळवलेला आहे. आणि हा संदेश माझ्यासमोर मला दिसतोय डोनगाव रोड सोलापूर इथल्या कुंभार परिवाराचा. शांताबाई, मीनाक्षी, सुप्रिया, प्रीती आणि समस्त कुंभार परिवार हे म्हणतात मंगल प्रभात, विचार पुष्प, सोलापूर दिनांक, गावकरी मंडळ, गुजारिश, हिंदी गाण्यांचे सर्व कार्यक्रम हे आम्ही आवर्जून ऐकतो आणि कार्यक्रम खूप छान आवडतात, न चुकता आम्ही ते ऐकत असतो. आता रेखा नेहमी
0: स्क्रोल करायला
1: लावणार आहे आणि नेहमीप्रमाणे हा संदेश हा शशिकला नरसिंह माळगे यांचा संदेश आहे.
0: हे आहेत लष्कर सोलापूर
1: इथले. या संदेशामध्ये ते म्हणतायत डिअर नितीन बनसोडे अँड डिअर रेखा मॅम, हे पुढे म्हणतायत राजेंद्र कुमार कांबळे सर हे देखील प्रतिबिंब असतील असं त्यांना आज मागच्या प्रतिबिंब. नमस्ते, तुम्हालाही नमस्कार. ते म्हणतायत कार्यक्रमात 25/5/2026 म्हणजे 25 मे 2026 रोजी प्रतिबिंब या कार्यक्रमात माझा SMS न सामील झाल्यामुळं मी खूप दुःखी झाले होते, परंतु रात्री
0: 9 वाजता
1: नितीन बनसोडे सरांनी
0: दिलगिरी व्यक्त केली आणि
1: त्यानंतर मग माझा सगळा राग निघून गेला आणि माझ्या आवडीचे खूप सारे कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होत आहेत
0: आणि मी चक्क फिदा झाले आकाशवाणीवरती असं ते म्हणतात. की नितीन असं काहीच नाहीये की आपण कोणाचंही मेसेज नाही घ्यायचा असा आपला काहीच उद्देश नसतो, पण वेळे अभावी पुढचे जे मेसेजेस आहेत ते जर आपण घेऊ शकलो नाही तर नक्कीच आपल्याला ती दिलगिरी व्यक्त करावी.
1: त्या दिवशी काय झालं होतं खूप सारे संदेश सुरुवातीला आले, मध्ये संदेश आले नाहीत आणि ज्यावेळेस कार्यक्रम संपला त्यावेळेस बघितलं स्क्रीनवरती खूप सारे संदेश होते. तू ही होती त्या दिवशी
0: अगदी.
1: मग आपल्याला एवढ्या श्रोत्यांनी जर SMS केलेले असतील तर आपण त्यांना पोच देणं, त्यांची दखल घेणं
0: आपलं कर्तव्य.
1: त्यामुळं रात्री 9 वाजता पुन्हा एकदा या सर्व श्रोत्यांनी आम्हाला संदेश केले होते, परंतु आमच्यापर्यंत ते उशिरा प्राप्त झाले, त्यामुळं त्या सर्व श्रोत्यांची नावं आपण प्रसारित केली होती आणि
0: त्यानंतर
1: ते म्हणतात की मी आकाशवाणीवरती फिदा झाले की कार्यक्रम संपल्यानंतर देखील आमच्या नावाची तुम्ही
0: नाही. हे आमचं आद्य कर्तव्यच आहे, कारण आकाशवाणी सोलापूर हे तुमचं केंद्र आहे, तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात.

0: ही आमच्या कामाची पोहोच आहे.
1: खरंय, आणि तुमच्या प्रतिक्रियांमधूनच आम्ही शिकत असतो. काही बदल जर करायचे असतील तर आमच्यासाठी हाच सोर्स आहे. तुम्ही आमच्यापर्यंत जे पोहोचवताय त्या माध्यमातूनच नवनवीन कार्यक्रमांची निर्मिती होते, नवनवीन कार्यक्रम तुमच्या भेटीला येत असतात.
0: यानंतरचा मेसेज आहे, खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथले विकास वाले आणि तसंच घरातले जे सदस्य आहेत, रुपाली वाले, पियाली वाले, अंजली वाले, हर्षाली वाले, आई आणि दादा. आणि ते म्हणतात की आम्ही सगळेजण आकाश रेडिओचे कार्यक्रम ऐकतो. मी ट्रक ड्रायव्हर आहे, मी गाडीवर असल्यानंतर मोबाईलवरूनच रेडिओ ऐकतो आणि घरातले सगळेजण रेडिओवरती कार्यक्रम ऐकतात. आणि गुरुवारी 11 जून रोजी सायंकाळी 6:30 प्रसारित झालेला लोकगीतांचा जो कार्यक्रम होता तो खूप आवडला. आणि त्याचबरोबर 15 जून रोजी म्हणजे आज संध्याकाळी 5 म्हणजे एके फिल्मचे या कार्यक्रमात कोई मिल गया या चित्रपटातली गाणी ऐकवली, ती खूप छान वाटली. आणि हा कार्यक्रम आम्हाला आणि हा जो चित्रपट आहे तो आम्हाला खूप आवडतो. 7 ते 8 वेळा मी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता. जसंच जयपाल खेडकर दादांनी कोई मिल गया या चित्रपटातली कथा देखील सांगितली, त्यामुळे हा संपूर्ण चित्रपट पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला. त्याबद्दल आकाशवाणी सोलापूर केंद्राचे धन्यवाद. असं ते
1: खूप खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण परिवाराला. यानंतरचा हा संदेश आहे झाकीर मुलानी आणि संपूर्ण मुलानी परिवाराचा. फुलचिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथले हे श्रोते हे म्हणतात, आज सकाळच्या प्रसारणामध्ये श्रीशैल बिराजदार यांच्याद्वारे सादर केलेले सर्वच कार्यक्रम नेहमीप्रमाणे खूपच उत्तम होते. रात्री 10 राजेंद्र कुमार कांबळे सरांनी सादर केलेला गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम देखील न्यूज ऑन AIR या ऍपवरती ऐकला. कांबळे सरांचं सादरीकरण खूप आवडलं. रेखा बाबा नगरे आणि नितीन बनसोडे हे दोघं सादर करत असलेला प्रतिबिंब हा तर आम्हाला खूपच छान वाटतो. आपल्या दोघांचं सादरीकरण खूप छान असतं. आज सायंकाळच्या प्रसारणामध्ये जयपाल खेडकर यांनी सादर केलेले कार्यक्रम देखील खूप छान होते. एकी फिल्मचे या कार्यक्रमाअंतर्गत कोई मिल गया या चित्रपटातली गाणी आम्हाला ऐकायला मिळाली आणि त्याचा खूप आनंद झाला. चांगल्या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण आकाशवाणीचे खूप खूप आभार त्यांनी मानलेले आहेत. खूप खूप धन्यवाद मुलांनी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
0: यानंतरचा मेसेज आहे श्रीशैल कुंभार यांचा, हे आहेत हत्तूर इथले. ते म्हणतात की प्रतिबिंब हा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे, हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे, त्याबद्दल आकाशवाणी सोलापूर केंद्राचे खूप खूप आभार.
1: हा संदेश आहे अप्पा बुवा साळवळकर दमानीनगर सोलापूर इथले हे सर्व श्रोते आहेत. हा एक ग्रुप आहे,
0: गार्डन ग्रुप आहे,
1: गार्डन ग्रुप त्यांनी नाव दिलंय आणि त्या ग्रुपच्या वतीने हा संदेश आहे. शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम निवडक हिंदी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम होता, तो आम्हाला खूप आवडला.
0: आणि हे म्हणतात की हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम शेगाव रेल्वे प्रवासात गार्डन ग्रुपच्या सर्व सभासदांबरोबर ऐकला.
1: न्यूज ऑन AIR मुळे आता कुठेही कार्यक्रम आम्हाला ऐकता येतो,
0: त्यामुळे निवडलेले चित्रपट आणि गाणी खूप सगळ्यांना आवडली, म्हणजे त्या सगळ्या ग्रुपकडून हा मेसेज आहे. बरं का नितीन,
1: खूप खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण ग्रुपचे. तुम्ही बाहेर गावी असताना देवदर्शनाला गेलेले असताना तुम्ही तिथं सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकताय आणि प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवताय.
0: अगदी. यानंतरचा मेसेज आहे पुन्हा एकदा साथ दिगले परिवाराचा, हे आहेत पंढरपूर टाकळी रोड पंढरपूरीतले. ते म्हणतात की आत्ताची विठ्ठलाची जी गाणी
1: गावकरी मंडळामध्ये प्रसारित करण्यात आली होती,
0: भक्ती गीत होतं, ते खूप आवडलं असं ते म्हणतात.
1: प्रल्हाद शिंदे यांचं अजरामर गीत आहे, दामोदर शिरवाळे यांची गीतरचना आहे आणि त्याला संगीत विठ्ठल शिंदे यांचं आहे आणि अर्थातच गीताचे बोल आहेत, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया. आता आपल्याला वारीचे वेद
0: लागलेलेच आहेत,
1: त्यामुळं अशी गाणी आता आपण प्रसारित करत असतो आणि ती आवडलेली आहेत. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. विष्णू मिस्किन आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा हा संदेश दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथले. हे म्हणतात गेल्या सोमवारी SMSK वाहने कार्यक्रम प्रसारित झाला नाही, नेमकं काय कारण होतं ते समजू शकलं नाही.
0: काही अनिवार्य कारणामुळे
1: आठवड्यातून एकदाच असतो, त्यामुळे श्रोत्यांना त्याची उत्सुकता असते, पण कधी कधी तो अचानक रद्द होतो, त्यामुळे थोडी निराशा होते. कार्यक्रम का झाला नाही याची माहिती मिळाली तर आनंद होईल. आम्ही पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
0: पण आज मात्र
1: विष्णू मिस्किनजी आज रात्री 10 सुनूतर आणि क्विजके वाहने या कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा. विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्ही द्या आणि तुम्ही कारण विचारताय तर काही तांत्रिक कारण असतात. काही वेळेस जे कार्यक्रम निवेदक सादर करतात ते निवेदक त्यावेळेस कदाचित उपलब्ध राहू शकत नाहीत. हा खोडसळपणा नाही आहे, जसं राजपूत म्हणतात तसं हा खोडसळपणा नाही आहे.
0: काही एमर्जन्सी
1: तब्येतीचं कारण असू शकतं,
0: काही कारण
1: अपरिहार्य कारणामुळे काही वेळेस हा कार्यक्रम होत नाही आणि त्याचं शल्य आमच्याही मनामध्ये असतं. म्हणजे

0: माझी तब्येत ठीक नसताना ज्यावेळेस मी हा कार्यक्रम करू शकलो नाही आणि जर कार्यक्रम झाला नाही म्हणून जर SMS आला तर त्याचं शल्य आपल्यालाही असतं, कारण ती एक सवय झालेली आहे श्रोत्यांशी बोलणं, श्रोत्यांच्या संदेशांचा समावेश करणं. आणि रेखा म्हणजे खरंच अगदी आपल्या श्रोत्यांची नाळ आपली किती घट्ट आहे की सुनोतराने क्विज के बहाणे या कार्यक्रमासाठी आपल्याला सगळ्या श्रोत्यांच्या नावाचा समावेश करता येत नाही, पण जवळपास 3 ते 3,500 SMS आपल्याला एका तासात प्राप्त होतात.
1: हो हो, तो आपण रेशो पाहिलेला.
0: हो हो हो, म्हणजे ही नाळ त्यांच्याशी आपली जोडली गेलेली आहे. खरं तर मागच्या सोमवारी हा कार्यक्रम प्रसारित झाला नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण आज तसं होणार नाही. आज नक्की तुम्ही हा कार्यक्रम ऐका, रात्री 10 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील. सोनुळे परिवाराचा हा संदेश संपूर्ण परिवाराने पाठवलेला, भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथले हे सर्व श्रोते हे म्हणतायत 13/6/2026 रोजी, खरंतर 13/6 नव्हता 12 तारखेला 12 जून रोजी गुजारिश हा कार्यक्रम प्रसारित झाला होता. प्रेम रोग, प्रेम प्रतिज्ञा, प्रेम दिवाणे हे सर्वच चित्रपट एकापेक्षा एक होते आणि कार्यक्रम खूप छान झाला, त्यामधली गाणी देखील खूप झकास होती. हा संदेश कोणी पाठवलाय माहित नाही. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आहे 5580 हे म्हणतात कालचा मंथन कार्यक्रम खूप छान होता.
1: कालचा इन द सेन्स शनिवार.
0: हो, सोनुळे परिवाराचा आणखीन एक संदेश हे म्हणतात आजचा गावकरी मंडळ, तसंच आरोग्य जागर, मंथन, दिलखुलास, सकाळची भक्तिगीतं, तसंच जुनी हिंदी गाणी, बालमंडळ, बालसभा म्हणायचं असेल, सोलापूर दिनांक, भक्तिगीतं, आपली आवड, आपकी पसंद, गुजारिश, गुलदस्ता, प्रतिबिंब, गावकरी मंडळ, इतर सर्वच कार्यक्रम आम्ही अगदी मन लावून ऐकत असतो. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आणि त्यांच्या पुढच्या संदेशामध्ये ते म्हणतात की आजचा प्रतिबिंब कार्यक्रम देखील खूप छान सुरू आहे, ताई दादा तुमच्या दोघांचाही संवाद खूप छान आहे, धन्यवाद. आम्हाला ऐकताय, तुम्ही ऑब्झर्व करताय आणि प्रतिक्रिया देताय, त्याचा आम्हालाही खूप आनंद होतो.
1: अगदी. यानंतरचा मेसेज आहे सागर ज्ञानेश्वर आसबे यांचा, हे आहेत खरसोळी तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की शेतशिवाराच्या घडामोडीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शासकीय योजनांची माहिती मिळते.
0: केवळ शासकीय योजनाच नाही, शेतीविषयक सर्व घडामोडी त्यामध्ये असतात अगदी,
1: आणि आठवड्याभराच्या घडामोडींचा आढावा तिथं घेतला जातो.
0: एखाद्या कारखान्याने FRP नुसार दर दिला नसेल किंवा थकवला असेल, थकबाकी असेल, याविषयीच्या संदर्भातल्या काही घडामोडी घडल्या, साखर आयुक्तांकडून काही नवीन सूचना आल्या, प्रशासनाकडून आता सध्याला आपल्याकडे कर्जमाफीविषयीचा एक प्रश्न सुरू आहे, त्या संदर्भातल्या काही अपडेट्स, सहकारामध्ये झालेल्या घडामोडी असतील, काही नवीन नियुक्त्या झालेल्या असतील, शेतकऱ्याशी संबंधित जे काही आहे ते पोहोचवण्याचा सुदर्शन सुतारांचा प्रयत्न असतो. आणि नक्कीच यामधून शेतकऱ्यांना घरी बसल्या सगळी माहिती
1: मिळते,
0: सगळी माहिती मिळते आणि त्याचा लाभही होतो.
1: अगदी. यानंतरचा मेसेज आहे मिस्किन परिवाराचा. ते म्हणतात की 12 तारखेला प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: खूप खूप धन्यवाद. आपल्याकडे वेळ कमी आहे रेखा, आता ज्यांचा सहभाग नाही या कार्यक्रमामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. लक्ष्मी चंद्रशेखर भोसले या सोलापूरच्या श्रोत्या हे म्हणतात आरोग्य जागर हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, चला जाऊ ट्रेकिंगला, आणि सोलापूरची साहित्य संपदा हा कार्यक्रम आम्हाला आवडतो, पाण्याविषयी एखादी जाहिरात लावावी असं त्यांनी म्हटलंय. आपल्याकडे प्रोमो आहेत, आपण अधूनमधून त्याविषयी पाण्याची बचत करा म्हणून तर आपण देतच असतो. तर नक्की तुम्ही म्हणताय तर त्याची व्याप्ती आपण नक्की वाढवूया. हा संदेश मिस्किन परिवाराचा आहे आणि त्यांनी या संदेशामध्ये सोलापूर सर्जिकल सोसायटी,
1: एलिट
0: कॉस्मो क्लिनिक,
1: प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल प्रस्तुत
0: शल्य संवाद ही मालिका जी सुरू केलेली आहे, त्या मालिकेमधले सगळेच कार्यक्रम, त्यामध्ये वेगवेगळ्या सर्जनशी आपण संवाद साधतोय, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात याविषयी आपण माहिती घेतोय आणि हा कार्यक्रम त्यांना आवडलेला आहे. खूप खूप धन्यवाद. हा संदेश आहे शिफा शेख यांचा, कुरुल मोहोळी इथल्या या श्रोत्या आहेत. त्यामध्ये लावण्य रंग हा कार्यक्रम खूप आवडतो, कोई मिल गया, एकी फिल्म से यामधली गाणी, आजच्या एकी फिल्म से मधली गाणी खूप छान होती असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे
0: वैशाली आमले, दिगंबर आमले आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. हे म्हणतात नितीन भाऊ, रेखाताई खूप खूप आभार आणि तुम्हा दोघांनाही नमस्कार. सुनोतराने क्विज के बहाणे हा कार्यक्रम ऐकताना जनरल नॉलेज मिळतं, तसंच दिलेल्या उत्तराची सखोल माहिती आपण सांगता हे विशेष आहे. जिथं जिथं आकाशवाणी तिथं तिथं गोड गाणी, ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी.
1: अगदी.
0: जनामनातून सदैव घुमते सोलापूर आकाशवाणी असं त्यांनी आपल्याकडे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.

0: प्रधानमंत्री आतंकवाद रोधी संयुक्त कार्य समूह स्थापित करने पर भी सहमत हुए। फ्रांस का एवियन शहर आज रात से शुरू होने वाले G7 शिखर सम्मेलन की मेजबानी के लिए तैयार। प्रधानमंत्री मोदी कल सम्मेलन में हिस्सा लेंगे। DRDO ने स्वदेश निर्मित लंबी दूरी की जमीन पर आक्रमण क्षमता वाली क्रूज मिसाइल का सफल परीक्षण किया। और फीफा फुटबॉल विश्व कप में ग्रुप एच के मुकाबले में आज रात स्पेन का सामना केप वर्डे से। इसके साथ ही समाचार संध्या का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बैंड 103.4 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे। न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे। रात्रीचे 9 वाजले आहेत।
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
3: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज।
3: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156। अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
2: मोबाईल 920 95 94 290।
3: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8।
2: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना।
3: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो। गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं।
2: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी।
3: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाउसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे ST स्टँड समोर, सोलापूर। मोबाईल 75 58 300 637। आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच। नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये।
2: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल।
3: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील।
2: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर।
3: मोबाईल 93 26 16 60 68। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल,
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ। अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
3: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल।
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
4: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
5: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
4: मोबाईल 91 30 396 809।
1: श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी गाण्यांचा। मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण श्रेया घोषाल यांनी गायलेली काही गाणी ऐकणार आहोत।

0: साड़ी में सताती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साड़ी ची वरायटी जोड़ती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी,
1: लाहोटी साड़ी चाटी गल्ली सोलापुर।
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ सोलापूर। मोबाईल 7083069496।
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
2: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात।
5: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
2: मोबाईल 9372144434।
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
6: श्री कृष्ण गुरुकुल।
3: संपर्क 72-76-73-73-52।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
8: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत मिलिंद जोशी यांचं।

0: प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. या गीताबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण श्रेया घोषाल यांनी गायलेली गाणी ऐकली. 9:15 वाजलेले आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. रात्री 10 वाजता सुनोतराणी क्वीज के बहाणे हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आता विविध भारतीच्या स्टुडिओकडे आपण जाऊया.
1: आपके लिए

हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर।

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुनो तराने क्विझ के बहाणे.

सुनोदर आणि क्विज के बहाणे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. श्रोते हो, नेहमीप्रमाणे काही सोपे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या विश्लेषणासह सादर आहे आजचा सुनोदराने क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोदराने क्विज के वाहने या एसएमएस बेस्ड लाईव्ह कार्यक्रमाला या पहिल्या प्रश्नानं. प्रश्न इतिहासाशी संबंधित. काकोरी कट या घटनेचा प्रमुख सूत्रधार कोण होते? इतिहासामधली ही प्रमुख घटना काकोरी कट या घटनेचे प्रमुख सूत्रधार कोण होते? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 9422-6517-41 या मोबाईल क्रमांकावरती.

श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जहर या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. सुनुदराने क्विज के वाहने हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, काकोरीकट इतिहासातली खूप मोठी घटना, ही काकोरीकट या काकोरीकटाचे मुख्य सूत्रधार कोण होते, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय मयुरी वाघ आणि अरविंद वाघ यांनी. फुरसिंगी पुणे इथले हे सर्व श्रोते झाकीर मुलानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुले चिंचोली पंढरपूर इथला. सचिन वाघमारे, नम्रता वाघमारे, समर्थ वाघमारे आणि समस्त वाघमारे परिवार वाघोली तालुका मोहोळ इथला. त्याचबरोबर शोएब पैगंबर शेख आणि त्यांचा संपूर्ण शेख परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. औसे वस्ती आमराई सोलापूर इथला क्षीरसागर परिवार यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. अनंत कोणहरे आहेत खर्डी तालुका पंढरपूर इथले श्रोते. आप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार भीमनगर आंबे चिंचोली इथला. त्याचबरोबर शिवदास उघडे आणि अप्रजित उघडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते. मंजुनाथ निरगुडे शेळगी सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दीपक मंठाळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार काझी कनबस अक्कलकोट इथला उत्तर अगदी बरोबर आहे. विठ्ठल पांचाळ आहेत बदलापूर इथले श्रोते. युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रशांत माळी, लक्ष्मण माळी, सुमित माळी, अमोल माळी, अनिकेत माळी आणि समस्त माळी परिवार मार्डी इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सुलोचना आणि महादेव हे आहेत सोलापूर इथले श्रोते. सचिन, सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण दीक्षित परिवार चळे तालुका पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. बाबू शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुले चिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. देऊळगाव राजा बुलढाणा येथून विजयालक्ष्मी राहुल महाजन आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. सोलापूर इथले ऋषी खटाडे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. जय पुंगडवाले आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. शिवप्रसाद भारतमाने ब्रह्मपुरी मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. विष्णू मिस्किन आणि त्यांचा संपूर्ण परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. अकोला इथले दिलीप वानखेडे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. अॅडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात. माया नागेश जुमीवाले आणि त्यांचा संपूर्ण परिवार कळकेवस्ती सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. प्रमोद शहाजी धुमाळ आणि त्यांचा संपूर्ण परिवार बावी तालुका बार्शी इथला

उत्तर अगदी बरोबर आहे. खुपसुंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथले विकास वाले आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. गेवराई बीड इथून दिनकर साळवे यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. सज्जन अवताडे बिरवडे मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. प्रज्वल हुबळीकर कुंभारी इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार रोहिदास चौक पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. अमोल देवकुळे मारडी उत्तर सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत दाईगुंडे सलगर खुर्द बनगर वस्ती मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. संतोष चार हजारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार साखरपेठ सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. अमोल सर्जेराव देवकुळे मारडी तालुका उत्तर सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता काकोरी कट या घटनेचे मुख्य सूत्रधार कोण होते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान. या दोघांनी या धाडसी दरोड्याची मुख्य कल्पना मांडली होती. काकोरी कट ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध घडवून आणलेली एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक घटना आहे. 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनौजवळील काकोरी या गावाजवळ क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारचा खजिना घेऊन जाणारी ट्रेन लुटली होती. आता याची पार्श्वभूमी काय आहे ती जरा आता आपण जाणून घेऊया. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती करण्यासाठी 1923 हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन HRA या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्य चळवळीला गती देण्यासाठी आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी करणं आवश्यक होतं, ज्यासाठी पैशाची तीव्र टंचाई होती. भारतीयांकडून कराच्या रुपात वसूल केलेला आणि रेल्वेने प्रवास करणारा ब्रिटिश सरकारचा खजिना जप्त करणं हा या कटाचा मुख्य उद्देश होता. याची कल्पना रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांनीच आखली होती. यामध्ये चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लहरी, सचिंद्रनाथ बक्षी, मन्मथानंद गुप्ता, मुकुंडीलाल आणि ठाकूर रोशन सिंग यांच्यासारख्या प्रमुख क्रांतिकारकांचा समावेश होता. 9 ऑगस्ट 1925 रोजी शाहजहानपूर ते लखनौ जाणारी 8 डाऊन ट्रेन जेव्हा काकोरी स्थानकाजवळ आली तेव्हा राजेंद्र लाहिरी यांनी आणीबाणीची साखळी म्हणजे चैन ओढली आणि ट्रेन थांबवली. क्रांतिकारकांनी रक्षकाला पिस्तुलाचा धाक दाखवून केवळ 10 ते 15 मिनिटात सरकारी तिजोरी फोडली आणि जवळपास 8,000 रुपयांची रोकड घेऊन क्रांतिकारक जंगलात पळून गेले. या कारवाईत त्यांनी कोणत्याही भारतीय प्रवाशाला लुटलेलं नव्हतं. या घटनेमुळे ब्रिटिश सरकार हादरलं आणि त्यांनी महिन्याभरातच देशभर मोठी शोध मोहीम राबवून अनेक क्रांतिकारकांना अटक केली. काही फरार नेते होते. या कारवाईत चंद्रशेखर आझाद पोलिसांना गुंगारा देऊन यशस्वीपणे निसटले आणि ते शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या हाती लागले नाही. प्रदीर्घ खटल्यानंतर 1927 ब्रिटिश सरकारनं रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी, ठाकूर रोशन सिंग आणि सचिंद्रनाथ सन्याल, त्याचबरोबर सचिंद्रनाथ बक्षी यांना काळ्या पाण्याची म्हणजे आता सध्याला अंदमान इथं जे आहे जी जेल आहे सेल्युलर जेल ज्याला म्हणतो आपण तिथं काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा या क्रांतिकारकांना सुनावण्यात आली होती. काकोरी कट या धाडसी दरोड्याची मुख्य संकल्पना कोणाची होती हा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि बरोबर उत्तर आहे रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान.

याच प्रश्नासाठी विकास सुरवसे नागपूर इथले श्रोते, त्याचबरोबर तामदर्डी तालुका मंगळवेळा इथून पंडित गवळी यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. सज्जन अवताडे बिरबडे मोहळ इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. भगवान रामचंद्र भिलारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, तिसंगी पंढरपूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर होतं. संस्कृती गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार मंगळवेढा इथला यांचं उत्तर अगदी बरोबर होतं.

सुनोदर आणि क्वीज के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र नितीन. कार्यक्रमातला हा आहे दुसरा प्रश्न. श्रोते हो, 52वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 52वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला द्यायचंय. हा प्रश्न आत्ताच्या चालू घडामोडींवरच आधारित आहे. आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याच्याशी संबंधित ही घटना दुरुस्ती आहे. 52वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती द्यायचंय.

शोधो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, 52वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोचवलंय झाकीर मुलानी, सुभान, समीर, सुमैया, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा चाची आणि समस्त परिवाराने. फुलचिंचोली पंढरपूर इथला हा परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. याच प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोचवलंय आवसे वस्ती आमराई येथून शुद्धमती सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्याचबरोबर सिद्धेश्वर पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे मंगळवेढा इथला. शिवाजी सोनवळे, सविता सोनवळे, भाग्यश्री सोनवळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. विकास वाले, खुपसंगी तालुका मंगळवेढा इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. भारत जालिंदर माने, आलेगाव सांगोला इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. रेनगर इथला शेख परिवार यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. इब्राहिम मुजावर आरळी खुर्द तुळजापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आर्या, अक्षरा, हर्षदा, राजश्री कालागते आणि त्यांचा संपूर्ण परिवार आसरा चौक सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. साखरपेठ सोलापूर इथला चारहजारी परिवार. उत्तर अगदी बरोबर आहे. जयेश, तेजस, पराग आणि समस्त दासरे परिवार भवानीपेठ सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. संस्कृती गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार रामकृष्ण नगर मंगळवेढा इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. दीपक मंठाळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार. उत्तर अगदी बरोबर आहे. सज्जन अवताडे, विरवडे तालुका मोहोळ इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर वनमाने, मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. शिवदास उगडे आणि अपरिजित उगडे शिरगाव पंढरपूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. साईप्रसाद पॉवर लॉन्ड्री आणि त्यांचा संपूर्ण परिवार लक्ष्मी कॉलनी मंगळवेढा इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रशांत खामकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार. उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळी तालुका पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीशैल कुंभार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार रोहिदास चौक पंढरपूर इथला. भारत संगीता साक्षी शिवराज आणि समस्त कदम परिवार सुपली तालुका पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. विजय कोळी उच्चठाण मंगळवेढा इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. भारत कांबळे वडजी तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. विठ्ठल पांचाळ बदलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. राजकुमार कुंभार यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. महादेव खोचरे भोयरी तालुका मोहोळ इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. संस्कार गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार मंगळवेढ्यातला. उत्तर अगदी बरोबर आहे. स्वराबाग, मयुरीबाग आणि अरविंदबाग फुरसंगी पुणे इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, 52वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 52वी घटना दुरुस्ती अँटी डिफेक्शन लॉ अर्थात पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भातली ही

दुरुस्ती आहे. भारतीय राज्यघटनेतील 52वी घटनादुरुस्ती ही 1985 मध्ये करण्यात आली. या दुरुस्तीद्वारे राजकीय स्वार्थासाठी किंवा सत्तेसाठी लोकप्रतिनिधींनी म्हणजेच खासदार आणि आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याला आळा घालण्यात आला. या 52व्या घटनादुरुस्तीची जर आपण माहिती घ्यायला गेलो तर ती अशी समजते की 1985 मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचं सरकार त्या काळामध्ये होतं. हा कायदा 15 फेब्रुवारी 1985 पासून लागू झाला. 10वी अनुसूची त्याला 10th शेड्यूल या दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात 10वं परिशिष्ट म्हणजेच अनुसूची ही जोडण्यात आली. या कायद्यानुसार संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा किंवा राज्य विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्याला काही कारणांमुळे अपात्र घोषित केलं जाऊ शकतं. आता ती कारणं काय आहेत? स्वेच्छेनं राजीनामा. एखाद्या सदस्यानं स्वतःहून आपल्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर त्याला अपात्र घोषित केलं जाऊ शकतं. पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन ज्याला आपण व्हीप म्हणतो, पक्षाच्या अधिकृत आदेशाविरुद्ध जाऊन सभागृहात मतदान केलं किंवा मतदानाला गैरहजर राहिल्यास त्याला पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून अपात्र केलं जाऊ शकतं. अपक्ष सदस्य निवडणूक अपक्ष म्हणून जिंकल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास तरी देखील अँटी डिफेक्शन लॉ इथं लागू होतो. 52वी ही घटना दुरुस्ती आहे. नॉमिनेटेड सदस्यांच्या संदर्भात काय म्हणतं हे कलम ते आपण बघूया. राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेल्या सदस्याने 6 महिन्यांच्या कालावधी संपल्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश केला, बघा म्हणजे राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेले सदस्य 6 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश करत असतील तरी देखील त्याला अपात्र केलं जाऊ शकतं. आता ह्या सगळ्या तरतुदी आहेत आणि ह्या तरतुदी कशासाठी आहेत? तर खासदार किंवा आमदारांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा सत्तेसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून. पण याला अपवाद काय आहे? अपवाद काय आहे? तर तो अपवाद असा आहे, 52व्या घटनादुरुस्तीनुसार जर पक्षाच्या 1/3 सदस्यांनी एकत्र येऊन दुसरा गट तयार केला किंवा पक्षांतर केलं, म्हणजे 1/3 लोकांनी, 1/3 सदस्यांनी, मग ते खासदार असतील किंवा विधानसभेमधले आमदार असतील, 1/3 सदस्यांनी जर दुसरा गट तयार केला किंवा पक्षांतर केलं तर त्याला पक्षाचं विभाजन मानलं जात नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे जर एखादी निवडून आलेली सदस्य व्यक्ती ही आता ज्या पक्षात आहे ती दुसऱ्या पक्षात जर जात असेल तर तिथं अँटी डिफेक्शन लॉ हा कायदा लागू होतो आणि त्याला अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं. पण 1/3 सदस्यांनी एकाच वेळेस जर दुसरा गट तयार केला किंवा दुसऱ्या पक्षामध्ये स्वतःला मर्ज केलं तर त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होत नाही. आता हे 1/3 मध्ये सांगतोय, पण याच्यामध्ये देखील घटनादुरुस्ती झाली. ती कशी? 2003 मधील 91व्या घटनादुरुस्तीनं हा नियम बदलून 2/3 सदस्य करण्यात आला. म्हणजे आत्ता सध्याला आपण आपल्याला जो लागू होतोय सध्याच्या घडीला ती हीच घटनादुरुस्ती आहे, 52वी घटनादुरुस्ती. आणि ह्या घटनादुरुस्तीला 2003 मध्ये 91व्या घटनादुरुस्तीने हा नियम बदलून 1/3 ऐवजी 2/3 सदस्य संख्या अनिवार्य करण्यात आली. म्हणजे जर तुम्हाला अपात्रतेच्या कारवाईपासून वाचायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या पक्षात जाताना 2/3 सदस्यांचा एक गट तयार करावा लागेल किंवा 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात मर्ज व्हावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला अपात्रतेची कारवाई होणार नाही. पण पक्षांतरामुळे सदस्य अपात्र ठरणार की नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या सभापतींना म्हणजे स्पीकर्सना आहे किंवा अध्यक्षांना देण्यात आलाय, विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा लोकसभेच्या स्पीकर्सना, हे त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि आत्ता सध्याला

पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या संदर्भातली घटनात्मक तरतूद काय आहे ती सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता. 52वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर 52वी घटनादुरुस्ती ही पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे.

सुनुदरण एक वीज के बहाणे हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. तुमच्यासोबत आहे तुमचा रेडिओ मित्र नितीन. 10:30 झाली आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. करावली उत्सव. करावली उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? करावली उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो त्या राज्याचं नाव तुम्हाला सांगायचंय. बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 9422-6517-41 या मोबाईल क्रमांकावरती.

शोधहो या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय झाकीर मुलानी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने फुलचिंचोली पंढरपूर येथून. महावीर इंगळे आहेत त्र्यंबकेश्वर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वराबाग, मयुरी बाग आणि अरविंद बाग फुरसुंगी पुणे इथले श्रोते, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. राजकुमार कुंभार आहेत सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे, अपरिचित उघडे, शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते. संस्कार गवळी आणि त्यांचा संपूर्ण गवळी परिवार तामदर्डी मंगळवेढा इथला, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार रोहिदास चौक पंढरपूर इथला, प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे आणि कृष्णा गोडके हे सर्वजण आहेत पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. भारत कांबळे, वडजी तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. विजय कोळी, उचेठाण मंगळवेढा इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहे. साक्षी कदम, शिवराज कदम आणि त्यांचा संपूर्ण परिवार सुपली तालुका पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. 9408 हे मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक आहेत, उत्तर अगदी बरोबर आहे. रेनगर कुंभारी इथला सुमैया, आशफिया, मतीन, अजिम, शहनाज आणि समस्त शेख परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण दीक्षित परिवार चळे तालुका पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. धर्मगाव रोड, लक्ष्मण कॉलनी मंगळवेढा इथले पंडित गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. शिवाजी सोनुळे, समिता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे आणि त्यांचा संपूर्ण सोनुळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन आहेत नांदेड इथले श्रोते. विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ इथून सज्जन अवताडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. जयेश तेजस पराग दासरे, भवानीपेठ सोलापूर इथले हे सर्व श्रोते दासरे परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आर्या, अक्षरा, हर्षदा, राजश्री, अजित कलागती आणि समस्त कलागती परिवार आसरा चौक सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. आफ्रिन पैगंबर शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार आरळी खुर्द तुळजापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. भारत जालिंदर माने आलेगाव सांगोला इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. उखपसुंगी तालुका

श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, करावली उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, आणि या प्रश्नाचं चूक उत्तर काय? उत्तर आहे कर्नाटक. करावली उत्सव हा कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील, ज्याला करावली किंवा कॅनरा प्रदेश म्हणतात, हा सर्वात मोठा प्रदेश म्हणजेच हा मंगरुळू, दक्षिण कन्नड, उडप्पी आणि उत्तर कन्नड या किनारपट्टी जिल्ह्यांची समृद्ध संस्कृती, कला, संगीत आणि खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी साजरा केला जाणारा एक प्रमुख सांस्कृतिक महोत्सव आहे. हा महोत्सव दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात आयोजित केला जातो. कर्नाटक पर्यटन विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाद्वारे त्याचं आयोजन केलं जातं. उत्सवाची सुरुवात एका मोठ्या पारंपरिक मिरवणुकीने होते. यात स्थानिक लोककला, चित्ररथांचं प्रदर्शन आणि किनारपट्टीची संस्कृती दर्शवणारे कलाकार सहभागी होतात. यामध्ये वाघ नृत्य देखील सादर केलं जातं. या महोत्सवाचं मुख्य आकर्षणच ते आहे, हुली वेषा किंवा वाघ नृत्य. यात कलाकार अंगावर वाघासारखे रंग लावून ढोलाच्या तालावर अत्यंत उत्साही नृत्य सादर करतात. यक्षगान ही देखील एक मोठी पर्वणी आहे. करावली भागातील पारंपरिक आणि लोकप्रिय लोकनाट्य यक्षगानचं विशेष प्रयोग या महोत्सवात रात्रीच्या वेळी केले जातात. यात कलाकार भव्य पोशाख आणि रंगभूषा करून पौराणिक कथा सादर करत असतात. या उत्सवामध्ये काही उपक्रमही राबवले जातात, ज्याच्यामध्ये आहे बीच फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय पतंग उत्सव, खाद्य महोत्सव, प्रदर्शनं असतात, फलोत्पादन आणि श्वान प्रदर्शन देखील असतं. करावली उत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक तुळुनाडू संस्कृतीचं जतन करणं, स्थानिक कलागुणांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं आणि या किनारपट्टीच्या भागात पर्यटनाला म्हणजेच टुरिझमला मोठ्या प्रमाणावर चालना देणं आहे. या महोत्सवामुळे पर्यटकांना एकाच छताखाली कर्नाटकच्या किनारपट्टीचं लोकजीवन अनुभवता येतं. असा हा करावली उत्सव. करावली उत्सव हा कर्नाटकच्या राज्यामध्ये, कर्नाटक या राज्यामध्ये साजरा केला जातो.

सुनोतराणे की बीस के बहाने हा एसएमएस वर आधारित लाइव कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. कार्यक्रमातला हा आहे चौथा प्रश्न.

श्रोते हो, कार्यक्रमातला चौथा प्रश्न. पायनियल ग्रंथीतून कोणतं संप्रेरक स्रवतं? पायनियल ग्रंथीतून कोणतं संप्रेरक स्रवतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला पाठवून द्यायचं आहे 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, पायनियल ग्रंथींमधून कोणतं संप्रेरक स्रवतं? आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत दिलंय हर्ष रंजन चक्रवर्ती यांनी, अवंतीनगर सोलापूर इथले श्रोते. तनुजा गुंड आदित्यनगर सोलापूर इथल्या या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे. कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले शशिकांत शेळके आणि त्यांचा संपूर्ण परिवार, गायत्री रंगराव पाटील, वृषाली रंगराव पाटील आणि त्यांचा परिवार बनसगोळा अक्कलकोट इथला, अजमेर महबूब शेख आणि त्यांचा संपूर्ण शेख परिवार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. पैगंबर शेख रळी खुर्द धाराशिव इथले श्रोते, जालिंदर माने आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन सतीश अलका आणि समस्त कदम परिवार पुणे इथला उत्तर अगदी बरोबर आहे. विकास वाले हे आहेत खुपसुंगी तालुका मंगळवेढा इथले श्रोते. प्रशांत माळी, लक्ष्मण माळी, सुमित माळी, अमोल माळी, अनिकेत माळी आणि समस्त माळी परिवार मारडी इथला, त्याचबरोबर गणेश गायकवाड आंबे पंढरपूर इथले हे सर्व श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. 1760 हे मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक आहेत. नाव लिहिलेलं नाहीये परंतु उत्तर बरोबर आहे.

राजकुमार कुंभार सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे आणि अप्रजित उघडे शिरगाव पंढरपूर इथले श्रोते, विठ्ठल पांचाळ बदलापूर इथले श्रोते, भारत कांबळे वडजे तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते, प्रकाश जैन नांदेड येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे, धर्मगाव रोड लक्ष्मण कॉलनी मंगळवेढा इथले पंडित गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, शिवाजी सोनवळे आणि त्यांचा संपूर्ण सोनवळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला उत्तर अगदी बरोबर आहे, ज्ञानेश्वर वनमाने मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते, सज्जन आवताडे विरवडे तालुका मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, जयेश तेजस पराग आणि समस्त दासरे परिवार भवानीपेठ सोलापूर इथला, आफ्रिन पैगंबर शेख आरळी खुर्द तुळजापूर इथल्या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे, क्षीरसागर परिवार शुद्धमती सुयेश तुकाराम क्षीरसागर आणि समस्त क्षीरसागर परिवार आवसे वस्ती आमराई इथला उत्तर अगदी बरोबर आहे, झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे, अनिल दासरी घोंगडे वस्ती सोलापूर इथले श्रोते, भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर इथले श्रोते, अमोल देवकुळे मारडी तालुका उत्तर सोलापूर इथले श्रोते, हनुमंत धायगोंडे सलगर खुर्द बनगर वस्ती मंगळवेढा इथले श्रोते, विकास सुरवसे नागपूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, मंजुनाथ निरगुडे शेळगी सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, गेवराई बीड इथले दिनकर साळवे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, शिवप्रसाद भारतमाने ब्रह्मपुरी मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, सचिन वाघमारे आणि समस्त वाघमारे परिवार वाघोली मोहोळी इथले उत्तर अगदी बरोबर आहे, विष्णू मिस्किन आणि त्यांचा संपूर्ण परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, प्रश्न विचारला होता पायनील ग्रंथीचे पायानील ग्रंथी कोणतं संप्रेरक स्रवते, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेलाटोनिन. मेलाटोनिन नावाचं संप्रेरक पायनियल ग्रंथी स्रवते. आता पायनियल ग्रंथी ही नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊया. पायनियल ग्रंथी ही मानवी मेंदूच्या मध्यभागी असलेली एक अत्यंत लहान मटारच्या किंवा पाईन कोनच्या आकाराची अंतःस्रावी ग्रंथी आहे. शास्त्रीय भाषेत याला एपिथॅलॅमस किंवा तिसरा डोळा असंही म्हटलं जातं. ही ग्रंथी मेंदूच्या दोन्ही गोलार्धाच्या मध्यभागी म्हणजेच तिसऱ्या व्हर्टिकलच्या मागे असते. प्रौढ माणसांमध्ये हिचा आकार साधारणपणे 5 ते 8 मिलीमीटर असतो आणि वजन अंदाजे 0.1 ग्रॅम असतं. ही ग्रंथी मुख्यत्वे पिनो लॉयसाइट्स पेशी आणि सपोर्टिंग नर्व्ह सेल्सनी बनलेली असते. पायनियल ग्रंथींचं मुख्य कार्य मेलाटोनिन नावाचं संप्रेरक तयार करणं हे आहे. संप्रेरक आता हे संप्रेरक अनेक महत्वाच्या गोष्टींना नियंत्रित करतं, त्या कुठल्या त्या आपण बघूया. स्कार्डियन रिदम हे आपल्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ आहे, घड्याळ जे आपल्याला कधी झोपायचं आणि कधी उठायचं हे ठरवतं. जेव्हा अंधार होतो तेव्हा पायनियल ग्रंथी अधिक प्रमाणात मेलाटोनिन स्राव करते ज्यामुळे आपल्याला झोप येते. सकाळी प्रकाश पडताच याचं प्रमाण कमी होतं आणि आपण जागे होतो. वातावरणातील बदलानुसार शरीराला जुळवून घेण्यासही ही ग्रंथी मदत करत असते. अँटी ऑक्सिडंट म्हणून देखील काम करते. मेलाटोनिन शरीरातील पेशींचं फ्री रॅडिकल्स पासून रक्षण करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. ही ग्रंथी शरीरातील इतर संप्रेरकांवर नियंत्रण ठेवून स्त्रियांच्या मासिक पाळीचं चक्र आणि पुरुषांच्या पुनरुत्पादन क्षमतेचं नियमन करण्यास अप्रत्यक्षपणे मदत करते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात आणि हृदय निरोगी राखण्यात मेलाटोनिनची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे ही ग्रंथी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हिचं कार्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला होता पायनियल ग्रंथी कोणतं संप्रेरक स्रवते, कोणतं संप्रेरक तयार करते, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेलाटोनिन.

सुनोदर आणि क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. शेवटचा प्रश्न, एका दिवसात म्हणजे 24 तासात घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 कोनात असतात? एका दिवसात 24 तासात घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 कोनात असतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर पटकन पाठवून द्या.

रामलीला या चित्रपटातील गीतरचना आता आपण ऐकली. श्रोतेहो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, एका दिवसात घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 कोनात असतात? आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने, सुमैया आश्विया मदीन आणि त्यांचा संपूर्ण शेख परिवार रेनगर कुंभारी इथला, त्याचबरोबर झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुले चिंचोली पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. राणे पंडित गवळी तामदर्डी मंगळवेढा इथले श्रोते आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते. दत्ता कदम भांबेवाडी मोहोळ इथले श्रोते. प्रकाश जैन नांदेड इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. बाबू शेख फरजाना आयमारा आयात हे फुले चिंचोली पंढरपूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. संस्कृती गवळी संस्कृती यादव रामकृष्णनगर मंगळवेढा इथले हे सर्व श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर महबूब शेख मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. गायत्री गंगाराव रंगराव पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार बनसगोळ अक्कलकोट इथला, आणि तनुजा गुंड आदित्यनगर सोलापूर इथल्या श्रोत्या. त्याचबरोबर जावेद कुरेशी मैसूर कर्नाटका इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर. श्रोते हो, दर तासाला काटे एकदा विरुद्ध दिशेला येतात, परंतु 5 ते 7 दरम्यान ते दोनदा न येता फक्त 6 एकदाच विरुद्ध येतात. त्यामुळं 12 तासात 11 आणि 24 तासात 22 ही स्थिती येते. म्हणजे एका दिवसात घड्याळाचे दोन्ही काटे 22 विरुद्ध दिशेला म्हणजे 180 कोनात असतात. श्रोतो, हा होता आजचा सुनोतर आणि क्विज के वहाणे. हा SMS वर आधारित कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 याच मीटर्सवर. शुभरात्री. जय हिंद.